भसरिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि
डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगलध्वनी श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार आषाढ शुद्ध त्रयोदशी अर्थात 27 जुलै 2026।

आजचं नक्षत्र आहे मूळ नक्षत्र। आज महाराष्ट्रीय बेंदूर आहे। जया पार्वती व्रताला आज आरंभ होत आहे। पुणे इथल्या संत श्री मामा दांडेकरांची आज पुण्यतिथी आहे। डोमगाव तालुका परांडा जिल्हा धारा

समर्थ रामदास स्वामींचे शिष्य डोमगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव इथले श्री कल्याण स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे. शिरटे तालुका वाळवा इथे तसंच काले तालुका कराड इथे आज श्री नंदी यात्रा आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आत्मीयता निर्माण झाल्याने प्रेम उत्पन्न होतं. आत्मीयता होताच प्रियता निर्माण होते. आपला कपडा, आपली वस्तू आपल्याला प्रिय वाटते, कारण आपण तिला आपलं मानलेलं असतं. बालकाला आपली माता प्रिय वाटते. दुसरी स्त्री जरी सुंदर असली, तिच्या शरीरावर जरी सुंदर अलंकार असतील, तिने महागडं वस्त्र परिधान जरी केलं असलं, तरी आपली माता जशी प्रिय वाटते, आवडते, तशी ती दुसरी स्त्री प्रिय वाटत नाही. मातेलाही आपला मुलगा प्रिय वाटतो. तो रंगाने कसाही का असेना, आकाराने कसाही का असेना, सुंदर नसेना का, तरीही मातेला तोच मुलगा प्रिय वाटतो. हे प्रिय वाटण्याचं कारण काय? तर आत्मीयता. आत्मीयता ही फार मार्मिक गोष्ट आहे. वरवर पाहता ही गोष्ट फारच सामान्य वाटेल, परंतु खरी आत्मीयता प्राप्त करणं अतिशय कठीण आहे आणि त्याला वेळ लागूही शकतो. आणि ही आत्मीयता आपल्याला नुसत्या ऐकण्या वाचण्यातून मिळत नाही, तर ती आपली आपल्यालाच पकडावी लागते. प्रेम कसं उत्पन्न होईल याविषयी कित्येक उपाय वाचले असतील, ऐकले असतील, परंतु वास्तविक उपाय आहे आत्मीयता. आत्मीयता झाल्यामुळेच प्रेम निर्माण होतं. म्हणून भगवंताला आपलं माना, संसाराला आपलं मानू नका, कारण हा संसार आपला नाही, भगवंत आपला आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेली संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना. गायली आहे पंडित भीमसेन जोशी यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 27 जुलै. आपण मागावं फक्त एका रामाजवळ. आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करता व्हावी, आपलं जगणं देखील त्याच्या सेवेसाठी असावं. किंबहुना लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनिमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावं. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणं अशक्य आहे. जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करत असल्याचं आपण जाणलं पाहिजे. इतकंच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगलं वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळतं अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सर्व काही राम करतो, खरं करते पण रामाचं, हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावं आणि आपण मीपणाने नाहीसं व्हावं. खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे? आपण मागावं फक्त एका रामाजवळ. तो देईल अथवा न देईल, जे देईल त्यात समाधान मानावं. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये, त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिलं तर ते टाकू नये. माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरं साधन केलं नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिलं, तेच नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचं कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावं. कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचं बळ ठेवा. गायीचं रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचं नाम सतत घेत असावं. ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसं अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झालं असं समजावं. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी भगवंताच्या नामाचं महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच, पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावं. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचं प्रेम जोडा. राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ अक्कलकोटात असताना ज्ञानदेवांच्या आळंदीत श्री नृसिंह सरस्वती नावाचे एक योगी पुरुष राहत होते। योगबळावर त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या। हठयोगाने प्राप्त होणाऱ्या समाधीचा अनुभव त्यांनी घेतला होता। परंतु हे सार प्राप्त होऊनही त्यांची म्हणावी तेवढी आध्यात्मिक प्रगती होत नव्हती। कुणीतरी मार्गदर्शन करावं असं त्यांना वाटू लागलं। अचानक त्यांच्या कानावर स्वामी समर्थांचं नाव गेलं आणि त्यांना खूप आनंद झाला। ते अक्कलकोटला निघाले आणि स्वामींपाशी आले। स्वामींना अंतर्ज्ञानाने कळलं की आळंदीचा एक योगी पुरुष दर्शनासाठी येत आहे। त्या योगी पुरुषाने समर्थांच्या चरणांना स्पर्श करीत साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्वामींकडे पाहू लागला। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तो अक्षरशः हरखून गेला। हात जोडून भक्तिभावाने तो उभा होता। स्वामींनी त्या हठयोग्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिलं आणि त्याला हाताने स्पर्श केला। त्या क्षणी त्याला समाधी लागली। स्वामींनी त्या हठयोग्यावर अनुग्रह केला होता। स्वामींच्या सहवासात त्याला खूप आनंद झाला। स्वामींचे आशीर्वाद घेऊन तो पुन्हा जेव्हा आळंदीला आला तेव्हा त्याच्या साधनेत मोठा फरक पडल्याचं जाणवलं। 4 दिवस आळंदीत राहिल्यावर त्याला वाटलं की पुन्हा अक्कलकोटी स्वामींच्या दर्शनाला जावं। त्याप्रमाणे तो हठयोगी अक्कलकोटी आला। स्वामींनी सेवेकर्यांना व्याघ्राजीन घालायला जेव्हा सांगितलं तेव्हा सेवेकर्यांना खूप आश्चर्य वाटलं। स्वामींकडे कोण येणार आहे हे त्यांना कळेना। इतक्यात आळंदीचा हठयोगी स्वामींपुढे येऊन उभा राहिला। त्याला पाहताच स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिलं आणि चटकन म्हणाले,
1: अजून रांडेबरोबर राहतोस, तिला सोडली नाहीस ना?
0: सेवेकरी हसू लागले। त्यांना रांड म्हणजे वेश्या वाटली। हठयोग्याला स्वामींच्या शब्दांचा नेमका अर्थ कळला होता। रांड म्हणजे सिद्धी ह्या अर्थाने स्वामींनी कडक शब्दात विचारलं होतं। हठयोगी म्हणाला, स्वामी अजूनपर्यंत सोडली नाही, परंतु आपली कृपा झाली की ती रांड मला आपोआप सोडून जाईल। त्याचं उत्तर ऐकून स्वामी प्रसन्न हसले। हठयोग्याला व्याघ्राजिनावर बसायची खूण केली आणि स्वामींनी त्याच्यावर पूर्ण कृपा केली। त्याला कैवल्य साक्षात्काराचा अधिकारी पुरुष केलं।
2: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की संत सज्जनांचा, सत्पुरुषांचा, साक्षात्कारी सिद्धांचा एकदा का अनुग्रह झाला की साधकाच्या आयुष्याला परमेश्वरी अस्तित्वाचा बहर येतो। त्याच्या आध्यात्मिक आयुष्याला परमभक्तीचा सुगंध सुटतो। त्यासाठी भगवंताचं अखंड चिंतन, मनन आणि ध्यास हवा, अखंड नामस्मरण हवं। एका परमेश्वरा वाचून मनात कुठलाही विचार तरळणार नाही एवढी तीव्र सावधानता हवी, तरच सत्पुरुषांचा सहवास घडतो आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने भगवंत दर्शन घडतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, प्रतिभानुज यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो

तो पुन्हा पुन्हा ते प्राप्त व्हावं अशा प्रकारचा मोह
जे शोक मोह इच्छा द्वेष हे सगळे क्रमविकास आहेत, विकारांचा क्रमविकास आहे. विकार हळूहळू तसतसे डेव्हलप होत जातात. इच्छा नसेल तर मग पुढचं शोक मोह द्वेष या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप गळून जातात. म्हणून ज्या माणसाला खूप वस्तूंचा हव्या असेल तो प्रेम नाही करू शकणार, कारण त्याचं जास्त प्रेम कशावरती आहे, वस्तूवरती आहे. मग आयुष्यभर वस्तू गोळा करत राहा, त्या वस्तू सांभाळत राहा, त्या वस्तू मुठीत पक्क धरून ठेवा आणि आणखी नवीन काय काय मिळत आहेत त्याचा पाठपुरावा करा. कारण केव्हा शांती होणार आहे, केव्हा तृप्ती होणार आहे. म्हणून आधीच्या सूत्रामध्ये आपण काय पाहिलं, तिसऱ्या सूत्रात या लब्ध्वा तृप्त भवती, तो तृप्त होऊन जातो. मग भौतिक जगातल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याला रस राहत नाही, त्या अर्थानं न रमते म्हटलेलं आहे. ज्याने जीवनात उच्च काहीतरी मिळवलेलं आहे तो क्षुद्र गोष्टीमध्ये रमू शकत नाही. न देशू रमते बुधा, त्या अर्थाने भगवंताने म्हटलेलं आहे. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, लहानपणी आपल्याला जे चॉकलेटचं आकर्षण होत ते आज आहे का? मुलांना लहानपणी जे बावलीचं आकर्षण, गोट्या, विटी दांडू, लिंगोरच्या, आज ते आकर्षण आहे का? याचा अर्थ ते आकर्षण आपोआप नाहीस झालं. तस विषयांच्या बाबतीतलं त्याच आकर्षण आपोआप नाहीस होत आणि मग त्या अवस्थेमध्ये तो भक्तीमध्ये एकदम बेहोश होऊन जातो. आणि भक्तीची बेहोशी जी आहे, भक्तीची जी नशा आहे, ती सर्वात न संपणारी नशा आहे. रामकृष्ण परमहंस शेवटपर्यंत त्या अवस्थेत आहे, त्या अवस्थेतनं खाली पुन्हा कधी आले नाही. तुकाराम महाराज कायम त्यांच्या त्या धुंदीमध्ये, त्या धुंदीत ते खाली कधी आले नाहीत. गालिबचा एक फार गमतीशीर शेर आहे. गालिब म्हणतो, न पिना आराम है, न पिलाना आराम है, पिने के बाद होश में आना आराम है. भक्ती अशी मदिरा आहे, कित्येकदा माणसाने प्राशन केले की तो पुन्हा होश मध्ये येत नाही. तुम्हाला जर होश मध्ये यायचं तर तुम्हाला घेतले कशाला, कायमचे बहोश व्हा. आणि भक्ती ही अशी मदिरा आहे, किती माणसाला कायमच बेहोश करून टाकते. मग त्या अवस्थेमध्ये तो कोणाचा द्वेष करत नाही, कशाची आशय बाळगत नाही. भक्ती ही अशा प्रकारची एक सुनामी लाट आहे की ती जेव्हा त्या भक्ताच्या जीवनामध्ये प्रवेश करते त्या सगळे उलथापालथ होऊन जाते. राजकन्या म्हणून असलेले मीराबाईचं जीवन आणि नंतर जेव्हा कृष्ण प्रेमामध्ये ती मग्न होऊन गेली तेव्हा तर मीराबाईचं जीवन. दक्षिणेश्वरचा पागल पुजारी असं रामकृष्णांना म्हणतात. येडा तुख्या असं तुकाराम महाराजांना देवगावचे लोक म्हणतात. ती एकदा लाट आली की ती लाट ते थोपवू शकत नाही. त्या अवस्थेमध्ये, त्या बेहोशीमध्ये मग काही जण स्तब्ध होतात, तब्ध भवती मौनामध्ये निघून जातात. त्या बुधिवृक्षाखाली जेव्हा भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं तेव्हा 7 दिवस ते मौनामध्ये होते. दिनकर स्वामींनी, स्वानुभव दिनकर या ग्रंथात लिहिलेलं आहे की समर्थांना ज्या दिवशी रामाचा अनुग्रह झाला त्याच्यानंतर ते 3 महिने मौनामध्ये होते. 3 महिने काही कोणाशी बोलू शकत नव्हते, संपर्क साधू शकत नव्हते. आपलं शरीर आणि मन तो आघात झेलू शकत नाही. त्याला शास्त्रामध्ये नष्ट मानस असा शब्द प्रयोग आहे. काही काळासाठी त्यांचं मनच नाही होऊन जात. त्याला कबीराने म्हटलंय, मनवा तो मन ही गयो, दुर्बल भयो शरीर, पिछे फिरत प्रभू राम, कद कबीर कबीर. आता कबीराची भक्ती कोण करणार? राम करणार. कारण मनवा तो मन ही गयो, मन उन्मन झालं, दुर्बल भयो शरीर, देहबुद्धी नाहीशी झाली. माता कबीर ज्याच्या सहाय्यानं आराधना करायची, ज्याच्या सहाय्यानं त्याचं चिंतन करायचं, तेच पूर्णपणे त्याच्यामध्ये विलीन झालेलं आहे. तशी अवस्था
या भक्ताचे होते मग तो एकदम स्तब्ध होऊन जातो, ब्लंट होऊन जातो, काही त्याला सुचत नाही. विवेकानंदांच्या गंमत सांगतात की अमेरिकेत ते ट्राम मध्ये बसले आणि ट्राम मध्ये बसल्यानंतर त्यांना एकदम ती अवस्था प्राप्त झाली, एकदम ट्रान्स मध्ये गेले. तो कंडक्टर आला, त्याने तिकिटासाठी त्यांना एकदा हलवून पाहिलं पण ते त्यांच्या त्यांच्या तंद्रीतेत म्हणाले तो काही बोलला नाही. ती ट्राम शेवटच्या स्टेशनला थांबली, पुन्हा उलटी फिरली. तेव्हा एकदा त्यांना कंडक्टरने विचारून पाहिलं, तीन वेळा ते एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत जाऊन येऊन असा सहा वेळा प्रवास झाला. शेवटी त्या कंडक्टरची ड्युटी संपली, तेव्हा त्यांनी त्यांना हलवलं, म्हटलं तुम्ही पैसे देताय ना, तोंडलं आमट कुठे आहोत, त्याने तुम्ही अमुक ठिकाणी बसलात, म्हणले पुन्हा तिथेच आहात, तीन वेळा तुम्ही अशी जाय केलेली आहे तेव्हा माझे सहा वेळेसचे पैसे द्या. विवेकानंदांनी खिशातनं तेवढे डॉलर काढून दिले आणि उतरले खाली. त्याला काही भानच राहिलं नाही की आपण कुठे आहोत काय आहोत. मेहर बाबा 40 वर्ष मौनामध्ये होते. ती लाट आल्यानंतर त्याला मौन धारण करणं आणि बोलावंसच न वाटणं यात फार फरक आहे. काही लोक सिस्टमॅटिक मौन धारण करतात, कुणा वेळा चालू असतात, लिहून देतात काही जण. मेहर बाबांची अवस्था अशी झाली की ते जगाशी कॉन्टॅक्टच ठेवू शकत नाही, ठेवू इच्छित नाहीत हा सुद्धा नाही, ठेवू इच्छित नाहीत यामध्ये सुद्धा थोडासा इगो आला, सूक्ष्म कळेना की माझी इच्छा नाही बा बोलायची, बोलायची इच्छा नाही यापेक्षा बोलू शकतच नाही. भक्ताची अवस्था जी आहे ती अशा प्रकारची आहे, आत्मा रामो भवती, म्हणजे आत्मा आणि राम हे दोन्ही एकमेकाशी एकरूप होऊन जातात. त्याचा आत्मा हृदयस्थ रामाशी तद्रूप होऊन जातो. त्याला विमलजी ठकरांनी प्रयाणोत्सव असा शब्द वापरलेला आहे. किती यात्रा जी सुरू होते त्या यात्रामध्ये तो पूर्णपणे लीन होऊन जातो. त्याला तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आपुले मरण पाहिले माटोळा भोगीनं सोहळा मुक्तीचा. त्याच्या दृष्टीनं तो मुक्तीचा सोहळा आहे. त्याच्या दृष्टीनं ते देहबुद्धीचं मरण आहे. आपलं मरण म्हणजे कशाचं मरण? देहबुद्धीचं मरण. ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये मी माझा जन्म पाहिला म्हणून म्हटलेला आहे. तो जन्म कुठला? आत्मबुद्धीचा जन्म. ज्याने देहबुद्धीचं मरण पाहिलं त्याने आत्मबुद्धीचा जन्म पाहिला. दोन्ही अवस्था एकच आहेत. प्रकट करताना, अभिव्यक्ती करताना ज्याने त्याने वेगवेगळ्या शब्दामध्ये तोच अनुभव प्रकट केलेला आहे. मग अशा प्रकारे ते ईश्वर प्राप्तीचं एव्हरेस्ट शिखर प्राप्त झाल्यानंतर त्या भक्ताची जी अवस्था होते त्यामध्ये कसला शोक कसला मोह. आपल्याला एखाद्या गोष्टीचा शोक आणि मोह होतो याच कारण त्या गोष्टीमध्ये आपली फाजिक इन्व्हॉल्वमेंट असते, मानसिक गुंतवणूक असते. ती मानसिक गुंतवणूक नसेल तर वर्तमानपत्रामध्ये आपण अपघाताच्या कितीतरी बातम्या वाचतो, वाचतो आणि सोडून देतो. पण एखाद्या अपघातामध्ये आपल्या संबंधातली व्यक्ती असेल तर, विमान अपहरण होतं त्या विमानामध्ये आपला कोणी नातेवाईक असेल तर, लगेच आपण अस्वस्थ होऊन जातो. जोपर्यंत ते सगळे लोक सुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला स्वास्थ्य राहत नाही. सारखा टीव्ही पाहत राहतो, सारखा फोनवर कॉन्टॅक्ट करत राहतो, कारण आपण इन्व्हॉल्व्ह असतो. इथं भक्ताचं पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट ही भगवंतामध्ये असल्यामुळे दृश्य जगतातल्या ज्या घटना आहेत त्या घटनांबद्दल त्यांना फार आकर्षण राहत नाही, न रमते आणि न रमते. त्यामुळे त्याच्यात फार स्पर्धा असत नाही, स्पर्धा नसल्यामुळे द्वेष असत नाही, द्वेष नसल्यामुळे मोह असत नाही. एखादी गोष्ट हातातून निष्ठून गेली तर शोक असत नाही. आपल्याला जर तिकीट मिळालं आणि निवडणूक गेली तर आपल्याला दुःख होत नाही, कारण आपण उभं राहणारच नाही होत. पण ज्याला उभं राहायचं त्याला तिकीट नाही मिळालं तर मग ज्याला मिळाला तो त्याचा शत्रू. ज्याने मिळवून दिले नाही तो शत्रू नंबर 2. आणि मग तगमग तगमग सुरू. असत्य रेसलेसनेस या ठिकाणी भक्ताची अवस्था जशी आहे की आतून तो तृप्त आहे. न उत्साही भवती हे क्रियापद समजून घेतलं पाहिजे. तो उत्साही नसतो तो निराश असतो का? जाऊ दे आता काही नको करायला, परीक्षेचा अभ्यास करायला नको, काय परीक्षेतून तरी काय होणार आहे, सगळं शेवटी मिथ्याच आहे मायाच आहे. न उत्साही भवतीच
डॉक्टर काकांनी त्यांच्या नारद भक्ती सूत्रात सुंदर विवेचन केलंय की तो उत्साही होत नाही याचा अर्थ तो उत्तेजित होत नाही. उत्साह त्याच्यातला भाग नाही आहे, तो उत्तेजित होत नाही. उत्तेजना हा एक फार वेगळा शब्द आहे आणि त्या उत्साही शब्दाला उत्तेजना हा पॅरलल शब्द मराठीमध्ये आपल्याला वापरता येईल. क्रिकेटची मॅच असते, आपण मॅच पाहत असताना पण उत्तेजित होतो. भारत मॅच जिंकायला लागलं की लगेच आपण एकदम आनंदी होतो. भारत मॅच हरणार असं निश्चित झालं की आपल्याला मूड जात. म्हणजे आपली त्याच्यामध्ये काय असते, उत्तेजना असते. ते खेळाडू सुद्धा बघा, एखादी विकेट घेतली की सगळे एकदम एकत्रित येतात, आरडाओरडा करतात, आनंद साजरा करतात. एखाद्याला आउट करण्यासाठी प्रेशर आणायचं असेल तर आउट झालेलं नसला तरी अंपायरला थोडं खोटं अपील करतात, वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करतात. ही सगळी उत्तेजना आहे आणि तो उत्साही होत नाही याचा अर्थ अशा प्रकारच्या घटनांनी तो उत्तेजित होत नाही. गुरुणामपीनं विचारलं ते कितीही मोठं संकट आलं तरी त्याने त्याचं हृदय विचलित होत नाही. ही जी अवस्था आहे ती अवस्था त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तो उत्साही असतो कशामध्ये उत्साही असतो, दासमीच्या उत्सवाला आहे. दासमीच्या उत्सवासाठी आपल्याला नाटक बसवायचं आहे, आपल्याला अंक काढायचं आहे, आपल्याला प्रवचन ठेवायचे आहेत, आपल्याला हॉल बुक करायचं आहे, आपल्या लोकांना SMS पाठवायचे आहेत. मग उत्सव म्हटलं, भगवंताचं कार्य म्हटलं, धर्मसंस्थापनेचं कार्य म्हटलं, साधू संतांची सेवा म्हटलं की त्यामध्ये तो उत्साही असतो. उत्साही असत नाही याचा अर्थ भौतिक जगतामध्ये त्याला फार रस राहिलेला नसतो, त्यात तो फार उत्साही असत नाही. त्यात फार इंटरेस्ट येत नाही. कुठल्या मॅच चालू आहेत, आयपीएलच्या मॅचेस चालू आहेत का, ते कुठले संघ आहेत आम्हाला त्याचं काही कळत नाही. हा भारतीय खेळाडू तिकडून कसा काय खेळतो आहे, तो इंग्लंडचा खेळाडू भारताच्या टीम मध्ये कसा काय आलेला आहे, ज्या जे त्यातले रसिक आहेत त्यांना ते सगळं माहिती असतं. कोणी कोणाला विकत घेतले, कोण कुठल्या टीम मध्ये आहे, बाकीच्या लोकांना त्याच्याबद्दल काही

पळे ते त्याच्यामध्ये उत्साही होत नाही. त्यांचा सगळा उत्साह जो असतो पंढरपूरला जायचं आहे उत्साहाला उदाहरण, आनंदीला देऊला जायचं आहे उत्साहाला उदाहरण. ईश्वराचं कार्य असेल तर त्याच्यामध्ये उत्साह असतो. मग ती जी उत्तेजना आहे ती त्याला मुक्त करणारी उत्तेजना आहे. ती उत्तेजना बंधनात टाकण्याची उत्तेजना नाही आहे. पण भौतिक व्यवहाराबद्दलची जी उत्तेजना आहे ती त्याला बंधनाने टाकणारी उत्तेजना आहे. मग असा मनुष्य उत्साही होत नाही. मग तो भवती साधकाला जेव्हा सिद्धावस्था प्राप्त होते तेव्हा बाल, उन्मनी, उन्मत्त, पिशाच्य अशा वेगवेगळ्या अवस्था त्याला प्राप्त होतात. अगदी वेडासारखं तो वागायला लागतो. त्या अवस्थेत तो काय करेल काही सांगता येत नाही. शेगावचे गजानन महाराज अंगात कपडेच घालणार नाही, स्त्रियांच्या डब्यामध्ये जाऊन बसतील. अकोलकोटचे स्वामी समर्थ ते संडासाचा विधी केला की ते तुटून चालायला लागेल. मग त्या सुंदराबे म्हणून जे त्यांचे शिष्य होत्या त्यांनी समजलं त्यांचं अंग धावावं, त्यांना कपडे घालावेत, त्यांची व्यवस्था पाहावी. केव्हा कपडे काढून फेकून देतील काही सांगता येत नाही. त्या अवस्थेमध्ये शिर्डीचे साईबाबा अर्धा घर भिक्षा मागायचे आणून दगडीमध्ये टाकून द्यायचे. त्यांची दगडी सट होता, मशिदीत राहत होते, सटात टाकून द्यायचे. मग एखादं कुत्र यायचं त्यात तोंड घालायचं, एखादी मांजर यायची त्यात तोंड घालायचे. त्यांना भूक लागली की ते रांधणं ते खायचे. त्याला कशाचं इन्फेक्शन झालं नाही. अशा माणसाला कधी इन्फेक्शन होणार नाही. गजानन महाराज त्या नाल्यापाशी बसले होते. ते म्हटले हे पाणी प्यायचंय. तो म्हणे शिवला थांबा मी हे पाणी करावे, मी तुम्हाला चांगलं पाणी आणून देतो. तो चांगलं पाणी आणायला गेला तोपर्यंत त्यांनी त्यांच्याजवळ कमंडोल घेतलं, ते बुडवलं त्याच्यामध्ये आणि ठेवून टाकलं. आपण बिसलेल्याशिवाय पाणी पिणार नाही, कारण लगेच इन्फेक्शन होईल. त्यांना ते इन्फेक्शन वगैरे काही भानगड नाही. अशा अवस्थेमध्ये उन्मत्त अवस्थेत ते काही कर्म करू शकतात. पलटणला काका महाराज भुपळीकर म्हणून तत्पुरुष होते. मी दर महिन्यात त्यांच्या दर्शनाला जायचो. सारखं कानामध्ये त्यांना बासरीचा आवाज ऐकू यायचा. सारखं कृष्ण आपल्या जवळ बासरी वाजवतोय ते सारखे त्या मस्तीमध्ये असायचे. एकदा मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं जे आधी बना त्याला जेवण करून जावं का आधी जावं, म्हटलं त्यांच्या दर्शनानंतर जेवण करू. मग तिथे गेल्यानंतर बराच वेळ ते त्यांच्या तंद्रीमध्ये होते. माझ्या मनात येऊन गेलं की आपण जेवण करून जावं असतं तर फार बरं झालं असतं. तिथे पेढ्याचा पुढा होता, खा, माझ्या अंगावर लगेच फेकला. आता त्या अवस्थेत ते काय करतील काही सांगता येत नाही. त्यांचे व्यवहार नॉर्मल घडणार नाही, पण ते ऍबनॉर्मल नाही आहेत, ते सुपर नॉर्मल आहेत. मेहर बाबांची स्पेशालिटी होती. मेहर बाबा सगळ्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचे आणि सगळ्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ते सगळ्या लोकांना पाहिजे. त्यातले काही वेडे हे उन्मनी अवस्थेत पोहोचलेले असायचे, प्रत्यक्षात वेडे नसायचे. पुण्याला बाबा महाराज ससरे म्हणून सत्पुरुष होते, ते उन्मनी अवस्थेमध्ये होते. मग तो भोवती पगार झाला की नोटा सगळ्यांना वाटून सुटायचे, पगार घरी यायचा नाही. शेवटी ते ब्रिटिश अधिकारी होते, त्यांची ती ब्रिटिश नोकरी होती. मग त्यांनी बायकोला सांगितलं तुम्ही पगाराच्या दिवशी इथे येत जा आणि त्यांचा पगार घेऊन जात जा. ते म्हणजे सगळ्यांना पैसे रस्त्याने वाटत वाटतच घरी येतात, तोपर्यंत सगळे पगार संपलेला असतो. आता ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये ते मुद्दाम तसं करत नाहीत, ते व्यवहार नीट करू शकत नाहीत. मग अशा अवस्थेमध्ये मत्त होऊन जातात. विवेकानंदाने एक विलक्षण अनुभव त्यांचा सांगितलेला आहे. प्रवासामध्ये त्याला एक संन्याशी भेटला. त्या संन्याशाला मुलं दगड मारत होते. तो संन्याशी रक्तबंबाळ झाला होता. कपाळाला एक दगड लागला होता, डोक्याला एक दगड लागला होता, त्यातून रक्त येत होत. ती पोरं त्याला चिडवत होती, मारत होती. तोही त्या पोरांबरोबर खेळत होता, अगदी मोठमोठ्याने हसत होता, धावत होता वेड्यासारखा. विवेकांना ते पाहिल्यानंतर खूप विचित्र वाटलं, वाईट वाटलं. त्यांच्या हातात दंड असत, फिरायला प्रवास करताना हातात दंड असायचा त्यांच्या. ते दंड घेऊन त्या मुलांच्या अंगावर धावले, तशी ती मुलं सगळी घाबरून पळून गेली. तो संन्याशी स्वामीजीने म्हणाला आम्ही इतकं चांगला खेळत होतो सगळा फसका गेलात. म्हटलं काय मजा झाली होती, ते दगड मारत होते, मला लागवत होत, मी ते झेरायचा प्रयत्न करत होतो, नेम चुकवत होतो, इतकं मस्त आमचं चाललं होतं, का तुम्ही मध्ये पडला. आता ही जी अवस्था आहे देशीची अवस्था आहे. मेहर बाबांनी अशी माणसं जी उन्मनी अवस्थेत गेलेली आहे

0: आणि लोकांना ती विडी झाली तसं वाटतं, म्हणून ती मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती झालेली आहेत. त्यांना तिथून त्यांनी डिस्चार्ज घेऊन बाहेर काढलं. त्या सगळ्या लोकांना ते नगरजवळच्या आपल्या थानापाशी छोट्या छोट्या पर्णकुट्या बांधल्या, कॉटेजेस बांधले, प्रत्येक ठिकाणी त्यांना ठेवलं आणि एकेका उद्योगपतीला सांगितलं तुम्ही हा मनुष्य दत्तक घ्या आणि हा जे म्हणेल ते तुम्ही करा. कपडे माहिती कपडे द्या, तो म्हटला मला अमुक खायचंय त्याला ते कमूक खायला द्या. तो जे सांगाराम, तो म्हटला मला फिरायचंय त्याला गाडीत घ्या फिरून नेणार. तो मनुष्य वेडा नाहीये, त्याला आत्मज्ञान झालेलं आहे, तो उन्मनी अवस्थेत गेलेला आहे. मत्तो भवती तब्दो भवती आत्मारामो भवती अशी त्याची स्थिती झालेली आहे. त्याला तुम्ही आयुष्यभर सांभाळलात की संत सेवेचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. मग कदाचित तुम्ही त्याची सेवा करत आहात हे त्याला माहिती सुद्धा नसेल. लहान मुलाला आई सांभाळत असते, मुलाला कुठे कळत असत आई आपल्याला सांभाळते म्हणून, तशी त्यांची अवस्था आहे. तुम्ही त्यांच्याकडे ते काम करत राहा. मग असं ते प्रेम प्राप्त झालं की मनुष्य अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये राहतो, आत्माराम होतो, याचा अर्थ तो पूर्णपणे आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे संसारी माणसामध्ये जे दोष असतात, इच्छा असणं, द्वेष असणं, शोक असणं, मोह असणं, हे संसारी माणसाचे सगळे दोष जेव्हा ती भक्ती अंतःकरणात जागी होते तेव्हा आपोआप गळून पडतात. सूर्य उगवल्यानंतर अंधकार सगळा नाहीसा व्हावा, तसं भक्ती प्रेमाचा सूर्य उदित झाला की हे जे सगळे विकार आहेत हे सगळे विकाराचे अंधकार आपोआप मावळून जातात, नाहीसे होतात. आणि त्या अवस्थेमध्ये मग पुढे 55 सूत्रात म्हटलंय, तत्प्राप्य तदेव अवलोकयती तदेव शृणोती तदेव भाषयती तदेव चिंतयती. त्याच्याबद्दलच ऐकत राहावं, त्याच्याबद्दलच बोलत राहावं, त्याच चिंतन करत राहावं, मग वेगळा विषय त्याला चालत नाही. आत्मा एव श्रोतव्या मंतव्या निधी धास्तव्या, त्याच श्रवण, त्याच मनन, त्याच चिंतन, त्याचा निधी द्या. अशा पद्धतीनं तो त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होतो. मग असा मनुष्य कोणाचा द्वेष करणार? म्हणून भक्ताची लक्षणं सांगताना 12 अध्यायात भगवंताने सुरुवातच केली आहे, अद्वेष्टा सर्व भूताना. तो अद्वेष्ट असतो कारण का, त्याला माऊलींनी म्हटलेलं आहे, हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, भक्ता माझी तो राव ज्ञानी तो. सगळीकडे परमात्मा नाट्याला जे दिसतो आहे तो कोणाचा द्वेष करणार? म्हणून मुक्ताबाईंनी ज्ञानोबाजी थोडेसे रुसले, त्या नानोबांना उपदेश करताना जेव्हा रुसून त्याने दार लावून घेतलं तेव्हा मुक्ताबाईने म्हटलं, रागे भरावे कोणाशी, आपण ब्रह्म एक देशी, ऐशी समजवृत्ती करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्हीच विसभा खेचर झालेले आहात, तुम्हीच ज्ञानदेव झालेले आहात. विसभा खेचर होऊन तुम्ही ज्ञानदेवांचा द्वेष करता आणि विसभा खेत्रांनी द्वेष केला म्हणून तुम्ही रुस्ता आणि ज्ञानेश्वर होऊन दार लावून घेता. तुम्हीच हे दोन्ही तत्व आहात, ऐशी समजवृत्ती करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मग रागे भरावे कोणाची. आपलंच ते दुसरं अंग आहे. माझ्या उजव्या हाताला जर डाव्या हाताने लागलं तुम्ही रागाने उजव्या त्याला मारणार का? तसं मी या सगळ्या रूपाने नटलेलो आहे, हे समजतेही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, असा जो आहे तोच भक्तामध्ये श्रेष्ठ आहे. मग त्याला त्या भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यामुळे त्याची अवस्था कशी होते भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, क्वचित रुदती, क्वचित हसती, क्वचित उद्गायती, क्वचित नृत्यती, क्वचित नदती, क्वचित अक्रंदते, वंदते जनम. कोणाही नमस्कार केले जातील, ते बाबा महाराज शत्रुदेव यांच्या बद्दल मी मगाशी सांगितलं, एखादी मांजर दिसलं की मांजरला 60 नमस्कार घालायचे, कुत्र दिसलं की कुत्र्याला 60 नमस्कार घालायचे, ऑफिसमध्ये आले की त्यांच्या हाताखालचे जे शिपाई आहेत त्यांना वाकून नमस्कार करायचे, साहेबाला नमस्कार करावाच लागतो, ते शिपायाला नमस्कार करायचे, हाताखालच्या माणसांना. त्या मस्तीमध्ये ते काय करतील, त्या अवस्थेत काय करतील, काही भरोसा नसायचा. कधी कधी हसतात, मग हसताना इतके जोरदारात हसतात, इतक्या आनंदामध्ये असतात, मस्तीमध्येच असतात. स्वामी शरणानंदजी महाराज म्हणून हिमालयात ते राजस्थानात आले होते, तिथं लोकांनी त्यांचा सत्संग ठेवला. मग त्यावेळेस राजस्थानचे जे मुख्यमंत्री होते, अनेक वर्षी गोष्ट आहे, ते मुख्यमंत्री त्यांच्या सत्संगाला येऊन बसले आणि हे इतक्या मस्तीमध्ये इतके सारखे हसत होते मोठमोठ्यांदा. तेव्हा ते मुख्यमंत्र्याने त्यांच्या शिष्याला विचारलं, महाराज इतके मस्तीमय क्यों आहे? तेव्हा शरणानंद महाराजांना ते प्रश्न ऐकवायला ते मुख्यमंत्र्यांकडे वळून म्हटले, आप जैसी भिकारियों का इस बात भिकारियों को इस बात का पता नहीं चलेगा. ते आम्हालाच माहिती म्हटले. म्हणून समर्थांचे म्हटले, परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी. या परमार्थाची शरीर कोणाच द्यावी? त्यांनी आमची मस्ती तुम्हाला लक्ष देणार नाही. पण त्या मस्तीमध्ये तो मनुष्य कोणती अवस्था करेल आणि काय करेल काही सांगता येत नाही. या सगळ्या अवस्थानंतर पुढे सातवं सूत्र आहे, सा न कामय मान निरोध रूपत्वा. एकदा जीवनाचं व्यर्थत्व लक्षात आलं म्हणजे मग कुठल्याही प्रकारच्या इच्छा शिल्लक राहत नाही. न वांछती त्या अर्थाने सा न कामय माना हे क्रियापद आलेले आहे. त्याच्या सगळ्या कामना गळून पडतात. कामना कशामुळे निर्माण झाल्या? खरं वाटत आहे विषयामध्ये सुख आहे असा अभाग निर्माण झालेला आहे आणि त्या अभासातन हे सगळं निर्माण झालेलं आहे. आपण रस घेतो म्हणून विषयामध्ये रस वाटतोय, मुळात विषयामध्ये रस नाहीच आहे. आणि आपलं सगळी व्यवस्था कशी आहे? तुम्ही उत्तेजित व्हावा अशी सगळी व्यवस्था आहे. क्रिकेटची मॅच, तो कॉमेंटेटर तुम्हाला किती उत्तेजित करत असतो? एखादा वेदांती म्हणून शेतीत बसवला तर धोनीने फटका मारला आहे, चार रन मिळाले आहे, समजू पण तो एकदम फॅन्टॅस्टिक, कोर रॅट, एक्स्ट्रा कोर बाउंड्री, ऑल द वे फॉर, असं एकदम वातावरण निर्माण करतो की सगळे लोक काही जेवत असतील ते तिकडे पाहतील टीव्हीकडे. उत्तेजना निर्माण करणं, त्या माणसामध्ये रस निर्माण करणं. सिनेमामध्ये जे प्रसंग असतात त्या प्रसंगाला बॅकग्राऊंड म्युझिक असत, त्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळे टेन्शन निर्माण करणं, वेगळ्या प्रकारच्या आपल्या वृत्तींना जागर देणं, हेच काम ते करत असतात. तसं आपण त्याच्यामध्ये रस निर्माण करतो म्हणून आपल्याला त्यामध्ये रस आहे असं वाटतं. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय गुरी.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकणार आहोत मो ग रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

सादर करत आहोत कार्यक्रम जीवेत शरद शतम. आज 27 जुलै, आज जन्मदिवस आहे पतंगशहा नगर बारामती इथल्या सुधन्वा प्रदीप पारखे याचा. सुधन्वाला त्याच्या 16व्या जन्मदिनानिमित्त त्याच्या आप्तांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणारे आहेत हडपसर इथून आजी श्रीमती नंदा सोमनाथ पारखे, बारामती इथून आजोबा श्री सुरेश नारायण पंडित, आजी सौ शोभा सुरेश पंडित, आई बाबा श्री व सौ स्नेहल प्रदीप पारखे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर इथून मावशी आणि काका सौ वर्षा रमेश पाठक आणि सौ विद्या विक्रम दीक्षित, तसंच धाराशिव इथून मावशी आणि काका सौ सुप्रिया नितीन पोद्दार, बारामती इथून ताई कुमारी समृद्धी प्रदीप पारखे, हडपसर इथून आत्या आणि मामा सौ मीना हरिश्चंद्र महामुनी आणि काका आणि काकू सौ संध्या दिनेश पारखे. या समस्त पारखे परिवारांनी सुधन्वाला 16व्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सुधन्वा, तुला भक्तीसुधा परिवाराकडूनही जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. जीवेत शरदशतम. आता ऐकूया सुधन्वाच्या 16व्या जन्मदिनानिमित्त घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आशीर्वादपर मंत्रपठण, आणि त्यानंतर सादर करत आहोत जन्मदिन शुभेच्छापर संस्कृत श्लोक.

श्रोते हो, आपणही आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. भक्तीसुधावरून जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं शुल्क जाणून घेण्याकरता आणि अधिक माहितीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जन्मदिनपर शुभेच्छांचा कार्यक्रम जीवेत शरद शतम. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 14वा श्लोक पाहतो आहोत. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्युपंथेशी गेले किती एक ते जन्मले आणि मेले. पूर्वजन्मींच्या कर्मानुसार जीवाला जन्म येत असतो. जन्म घ्यावा लागतो वासनेच्या संगे. अंतकाळी जशी वासना असेल तसा जन्म जीवाला येतो. कुठे जन्म घ्यायचा हे सामान्य जीवाच्या हातातली गोष्ट नसते. जर तो एखादा उत्तम साधक योगभ्रष्ट पुरुष असेल तर मात्र शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोपी जायते असं भगवद्गीता म्हणते. अशा पुरुषाला चांगल्या पवित्र श्रीमान कुळात जन्म येतो. जोपर्यंत जीव आत्मरूप झाला नाही स्वरूपबोधावर गेला नाही तोपर्यंत त्या जीवाला पुनर्जन्म हा अपरिहार्य आहे. नरजन्माला आलेला जीव आपल्या कर्मानुसार चांगल्या योनीत नाहीतर नीच निकृष्ट योनीत जन्म घेतो. पण जन्म त्याला घ्यावाच लागतो. जन्म जीवन आणि मृत्यू एका पाठोपाठ एक येणाऱ्या ह्या सगळ्या घटना आहेत. जीवनभर जी कर्म आपण करतो जी साधना आपण करतो त्याचे सूक्ष्म संस्कार घेऊन जीव पुढे जातो आणि दुसऱ्या देहाची नवीन वस्त्रे धारण करतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि असं भगवद्गीता म्हणते. त्यासाठी आधी जन्म घेतलेल्याला मृत्यू स्वीकारावा लागतो. जातस्यही ध्रुव मृत्यू जन्ममृतस्य च तस्मात् अपरिहार्यते तत्वम सोचितुम अर्हसि. जन्माला आला की मृत्यू मृत्यूनंतर पुन्हा जन्म हे सगळं आहे तेव्हा तुला शोक करण्याचं कारण नाही असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आता प्रश्न एवढाच की जेव्हापासून जीवानं नवीन देह धारण केला तेव्हापासून मृत्यूपर्यंत त्यांनी आपलं जीवन कसं घालवलं त्यावर त्याला पुनर्जन्म आहे को तो ह्याच जन्मी मुक्त होणार आहे आणि जन्ममरणाच्या फेरातून सुटणार आहे हे अवलंबून आहे. सामान्य जीव या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात निश्चित सापडतोच. पण चांगली थोर मंडळी आदर्शभूत जीवन जगणारी समाजासाठी देशासाठी बलिदान देणारी मंडळी ही देखील यातून सुटत नाहीत. त्यांनाही मृत्यू अटळ आहे. यदृष्टम तन्नष्टम जे जे आकाराला येते त्याचा नाश काळच करतो. भगवतरूप झालेले संत अवतारी पुरुष मात्र आपल्या इच्छेने आपलं नियोजित कार्य संपल्यानंतर देह त्याग करतात. ते मरून अमर होतात. कीर्तिरूपानं राहतात. काहींना जगाच्या कल्याणासाठी पुन्हा जन्म घ्यावा असा वाटला अथवा भगवंतानेच त्यांच्यावर काही काम सोपवलं तर ते पुन्हा जन्म घेतात किंवा स्वतः भगवंतच जन्म घेऊन देह धारण करतात. गीतेने म्हटलेलं आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशी काही थोर थोर मंडळी सोडली तर किती एक ते जन्मले आणि मेले. बहुसंख्य मंडळी जन्माला येतात यथाशक्ती संसार करतात आणि एक दिवस मरून जातात. पण ज्यांना अमर व्हायचं असेल देहातीत अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल त्यांनी मात्र कट्टानं दीर्घकाल साधना करून सद्गुरु कृपा संपादन करून आपलं जीवन सार्थक करून घ्यावं. म्हणून ह्यात जे म्हटलेलं आहे जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्युपंथेची गेले किती एक ते
जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: संगीतकार राम कदम यांचं गीत ऐकूया. गीत आहे मा उ पेठकर यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। भक्तीसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोतेहो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया श्री गोंदवलेकर महाराज यांची पदरचना. संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्तीसुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: सादर करत आहोत कार्यक्रम जीवेत शरद शतम. आज 27 जुलै, आज जन्मदिवस आहे पतंगशहा नगर बारामती इथल्या सुधन्वा प्रदीप पारखे याचा. सुधन्वाला त्याच्या 16व्या जन्मदिनानिमित्त त्याच्या आप्तांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणारे आहेत हडपसर इथून आजी श्रीमती नंदा सोमनाथ पारखे, बारामती इथून आजोबा श्री सुरेश नारायण पंडित, आजी सौ शोभा सुरेश पंडित, आई बाबा श्री व सौ स्नेहल प्रदीप पारखे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर इथून मावशी आणि काका सौ वर्षा रमेश पाठक आणि सौ विद्या विक्रम दीक्षित, तसंच धाराशिव इथून मावशी आणि काका सौ सुप्रिया नितीन पोद्दार, बारामती इथून ताई कुमारी समृद्धी प्रदीप पारखे, हडपसर इथून आत्या आणि मामा सौ मीना हरिश्चंद्र महामुनी आणि काका आणि काकू सौ संध्या दिनेश पारखे, या समस्त पारखे परिवारांनी सुधन्वाला 16व्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सुधन्वा, तुला भक्तीसुधा परिवाराकडूनही जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. जीवेत शरदशतम. आता ऐकूया सुधन्वाच्या 16व्या जन्मदिनानिमित्त घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आशीर्वादपर मंत्रपठण, आणि त्यानंतर सादर करत आहोत जन्मदिन शुभेच्छापर संस्कृत श्लोक.
1: हरी ओम.

श्रोते हो, आपणही आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. भक्तीसुधावरून जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं शुल्क जाणून घेण्याकरता आणि अधिक माहितीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जन्मदिनपर शुभेच्छांचा कार्यक्रम जीवेत शरदशतम. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार आषाढ शुद्ध त्रयोदशी अर्थात 27 जुलै 2026 आजचं नक्षत्र आहे मूळ नक्षत्र. आज महाराष्ट्रीय बेंदूर आहे. जया पार्वती व्रताला आज आरंभ होत आहे. पुणे इथल्या संत श्री मामा दांडेकरांची आज पुण्यतिथी आहे. डोमगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव

समर्थ रामदास स्वामींचे शिष्य डोमगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव इथले श्री कल्याण स्वामी यांची आज पुण्यतिथी आहे. शिरटे तालुका वाळवा इथे तसंच काले तालुका कराड इथे आज श्री नंदी यात्रा आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. आत्मीयता निर्माण झाल्याने प्रेम उत्पन्न होतं. आत्मीयता होताच प्रियता निर्माण होते. आपला कपडा, आपली वस्तू आपल्याला प्रिय वाटते, कारण आपण तिला आपलं मानलेलं असतं. बालकाला आपली माता प्रिय वाटते. दुसरी स्त्री जरी सुंदर असली, तिच्या शरीरावर जरी सुंदर अलंकार असतील, तिने महागडं वस्त्र परिधान जरी केलं असलं, तरी आपली माता जशी प्रिय वाटते, आवडते, तशी ती दुसरी स्त्री प्रिय वाटत नाही. मातेलाही आपला मुलगा प्रिय वाटतो. तो रंगाने कसाही का असेना, आकाराने कसाही का असेना, सुंदर नसेना का, तरीही मातेला तोच मुलगा प्रिय वाटतो. हे प्रिय वाटण्याचं कारण काय? तर आत्मीयता. आत्मीयता ही फार मार्मिक गोष्ट आहे. वरवर पाहता ही गोष्ट फारच सामान्य वाटेल, परंतु खरी आत्मीयता प्राप्त करणं अतिशय कठीण आहे आणि त्याला वेळ लागूही शकतो. आणि ही आत्मीयता आपल्याला नुसत्या ऐकण्या वाचण्यातून मिळत नाही, तर ती आपली आपल्यालाच पकडावी लागते. प्रेम कसं उत्पन्न होईल याविषयी कित्येक उपाय वाचले असतील, ऐकले असतील, परंतु वास्तविक उपाय आहे आत्मीयता. आत्मीयता झाल्यामुळेच प्रेम निर्माण होतं. म्हणून भगवंताला आपलं माना, संसाराला आपलं मानू नका, कारण हा संसार आपला नाही, भगवंत आपला आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

इथे ह्या पुराणांनी जे म्हटलेलं आहे की आमची भूमिका काय, तर आमची भूमिका सांख्यांची आहे. तर सांख्यांची भूमिका काय सांगते की पुरुष आणि प्रकृती या दोघांच्यापासून जग निर्माण झालं. तर हा पुरुष कोण आहे हे पुराण सांगतं. हा पुरुष म्हणजे ब्रह्मदेव आहे आणि ब्रह्मदेव आणि प्रकृती मिळून हे जग निर्माण करतं. हे कोणाच्या शक्तीनी, कोणाच्या प्रेरणेनी, कोणाच्या सत्तेनी, कोणाच्या आश्रयाने निर्माण करतं, तर त्या विष्णूच्या आश्रयाने ते निर्माण करतं. तर आता हा जो पुरुष आहे हा प्रत्येकाच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे अशी योगमार्गाची धारणा आहे. आणि त्यामुळे म्हणजे आपण क्रमांकच लावायचे तर माझा पुरुष क्रमांक एक, पुरुष क्रमांक दोन, तीन, चार असा वेगवेगळा आहे. आणि या सगळ्यांच्यावरती निर्माण करणारा किंवा त्या सगळ्यांचा जो असा ईश्वर म्हणतो तसा हा पुरुष ईश्वर हा जो आहे हा श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्यावरती जो आहे तो ब्रह्मदेव आहे. पण आत्ता आपला सीमित विषय एवढाच आहे, त्या नारायणाशी संबंधित आहे. आणि तो असा आहे की त्याची उपासना योगी कोणत्या स्वरूपात करतो, त्याची उपासना योगी चित्त रूपात करतो. भक्त कोणत्या रूपामध्ये उपासना करतो? भक्त म्हणतो तो आमच्या हृदयात राहतो, तो चित्रूपानी राहतो का सतरूपानी राहतो याच्याशी आम्हाला काही गरज नाही. तो जो कोणी राहतो तो फक्त आनंद स्वरूप आहे. आणि त्यामुळे भक्तीचं अधिष्ठान आणि भक्ताला परमात्मा हा फक्त आनंद रूप आहे. आणि म्हणून सगळ्या पुराणांचा जो विषय आहे तो भक्ती हा पुराणांचा विषय आहे की परमात्म्याची उपासना ही आनंद रूपामध्ये भक्त आहे म्हणून केली जाते. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय नित्यानंदमयम, नित्य आनंदमयच त्याचं स्वरूप आहे. आता नित्य म्हणजे सत, म्हणजे सत आम्ही भक्त त्यालाच आनंद म्हणतो आणि तो आनंदमय आहे. म्हणून या पुराणाने पहिल्यांदा वंदन करताना सांगितलं आमचा भाव काय आहे, आमचा भाव भक्तीचा आहे आणि त्याच रूपामध्ये आम्ही त्याला वंदन करतो. प्रसन्न ममलम, तो प्रसन्न आहे. भगवंताची भक्ती केली आणि आमची तोंड वेडीवाकडी झाली, आम्ही उपासना केली आणि आम्हाला चक्कर यायला लागली, आम्ही उपासना केली आणि आम्ही खिन्न झालो, आम्ही उपासना केली आणि आम्हाला डिप्रेशन आलं, आम्ही उपासना केली आणि आमचं डोकं दुखायला लागलं, आम्ही उपासना केली आणि आमची झोप मोडली, याचा अर्थ आमची उपासना चुकली. ईश्वराच्या उपासनेनंतर कोणताही निराश करणारा, दुःख देणारा, अप्रसन्न करणारा भाव येऊच शकत नाही. तो नित्य प्रसन्न आहे. आणि प्रसादस्तु, भगवद्गीताकारांनी म्हटलंय प्रसादस्तु प्रसन्नता, त्याचा अनुग्रह काय आहे, प्रसन्नता हाच त्याचा अनुग्रह आहे. कुणीही व्यक्ती, लहान मुलांच्या ठिकाणी देवतांचा वास असतो असं आपण का म्हणतो, ते नित्य आनंदी आहेत, त्यांच्या दुःखात सुद्धा आनंद आहे. ते रडत असतं त्याला गोळी दिली नाही म्हणून आणि गोळी पाहिल्यावर आई देते म्हटलं त्या रडण्यातच त्याला हसू येत. म्हणजे रडणं काही त्याचं रडणं आहे का, ती त्याची प्रसन्नता, हा त्याला मिळालेला प्रसादच आहे, तो मूळ प्रसन्नच आहे. त्या प्रसन्नतेवर दोन मिनटं आलेलं त्या रडण्याचं आवरण आहे ते फार तात्कालिक आहे. आणि त्यामुळे ईश्वराचा प्रसाद जर त्याची आम्ही उपासना करतो तर आम्हाला प्रसन्नता अनुभवायला आलीच पाहिजे, नित्य आनंदाची उपलब्धी असलीच पाहिजे. आणि म्हणून हे इथे पुराण सांगतं की नित्य आनंदमयम प्रसन्नम अमलम, शुद्ध आमचं अंतःकरण जर प्रामाणिकपणे ईश्वराची उपासना करत असेल तर आमच्या मनातले भाव शुद्ध झालेच पाहिजे, आमचं अंतःकरण शुद्ध राहिलंच पाहिजे. जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये विकल्पाला स्थान आहे तोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये ईश्वराने कणभर सुद्धा प्रवेश केला नाही ही आपणच आपली साक्ष घ्यावी की आपणच ओळखावं आमच्या टेस्ट काय आहेत त्याच्या. तर आम्हीच आमच्याकडे समजून घ्यावं की अरे आमच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीविषयी विकल्प येतो. त्यांनी सांगितलं ईश्वराची उपासना केली तर त्याचा गुण अमल हा गुण आहे, शुद्धता हा त्याचा गुण आहे. सर्वेश्वरम हा सर्वांच्या ठिकाणी, ईश्वर म्हणजे शासन करणारा, ईश म्हणजे अनुशासन, ज्याच्या ठिकाणी जो शास्ता आहे
असा आमच्या सर्वांचा तो शास्त आहे. निर्गुणम, आमच्या गुणांनी कोणत्याच युक्त नाही आहे, कारण आमचे गुण हे सगळे पंचमहाभूतांपासून आलेले आहेत आणि आमच्या गुणांचं काय सांगावं. आमचे सगळे गुण अनेक गुणांना प्रसवणारे गुण आहेत, ह्या गुणांनी तो युक्त नाही आहे. त्याचे गुण भिन्न आहेत, त्याची लक्षणं भिन्न आहेत आणि त्यामुळे आमच्या गुणांच्या दृष्टीने तो निर्गुण आहे. आपण म्हणतो तो परमात्मा निर्गुण आहे तर मग तो दर्शन कसं देतो. अहो तो आमच्या गुणांनी युक्त नाही आहे. आमचा गुण म्हणजे क्रोध आहे, आमचा गुण म्हणजे लोभ आहे, आमचा गुण म्हणजे आसक्ती आहे, आमचा गुण म्हणजे नैराश्य आहे, हे त्याला काहीच स्पर्शत नाही, कारण हे सगळं पांचभौतिक आहे, तो त्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून ह्या सत्व रज तम या गुणांमधून निर्माण झालेले जे गुण आहेत त्या गुणांनी तो रहित आहे म्हणून तो निर्गुण आहे. म्हणून वर्णन केलंय त्याचंय की तो निर्गुण आहे. व्यक्ता व्यक्त परम, व्यक्त होणं आणि अव्यक्त असणं ह्याच्या तो पलीकडे आहे. उपनिषदांनी वर्णन केलंय, तदैव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. अरे म्हणाले ब्रह्माचं स्वरूप काय आहे जाणून घे, ज्याची तू उपासना करतोस त्याच्या ते पलीकडेच राहतं. नेदम यदिदम उपास, त्याची उपासना तू करूच शकत नाहीस. त्याचं एक प्रतीक घेतोस आणि उपासना करतोस. जे दिसलं, गणपतींनी मला दर्शन दिलं, ते दर्शन म्हणजे गणपती का, गणपती आणखीन त्याच्या पलीकडेच आहे. म्हणून गोरक्षनाथांनी म्हटलेलं आहे, जो आगया सामने दे दे उसे तू छकड, असं वर्णन केलंय त्यांनी. अरे म्हणाले ज्या ज्या रूपामध्ये तू ईश्वराचा आविष्कार अनुभवतोस दूर सार पुढे जा, आणखीन वेगळ्या रूपात तो तुला दिसणार आहे. ते दूर जा सार पुढे जा, वेगळंच दिसणार आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ये मार्गीचा कापडी महेश वाजुनी. ह्या परमेश्वराच्या अनुभूती घेण्याच्या मार्गावरती आमचे भगवान शंकर सुद्धा प्रवासीच आहेत, तर तुम्ही आम्ही तर प्रवासच सुरू केला नाही, अजून आम्हाला प्रस्थानच ठेवायचं आहे प्रवासाकरता. आणि त्यामुळे त्यांनी इथे वर्णन केलंय की तो कसा आहे. निर्गुणम, व्यक्ता व्यक्त परम, व्यक्त आणि अव्यक्ती म्हणजे प्रकट आणि अप्रकट, सगुण आणि निर्गुण याच्या पलीकडे. प्रपंच रहितम, या सत्व रज तम गुणांच्या तो पलीकडे. ध्यानैक गम्यम विभूम, तो ध्यानानी प्राप्त आहे आणि लगेच विभूम म्हटलंय. ध्यानानी प्राप्त आहे म्हणजे तो बघायचा कुठे. उपनिषदांनी सांगितलं खरं म्हणजे तो बघायचं स्थान हृदयच आहे. हे एवढं एकच स्थान आहे त्याला पाहण्याचं. कारण का, आमचं सूत्रच आहे. सूत्र काय आहे, म्हणाले तो ईश्वर कुठं राहत असला वैकुंठामध्ये तर तो आम्हाला भेटणं शक्य आहे का. तो जर या जगामध्ये चराचर विश्वात व्यापून राहिलेला असला तर आम्हाला प्राप्त होणं शक्य आहे का. पण आम्हाला प्राप्त होणं शक्य आहे, प्रत्येकाला प्राप्त होणं शक्य आहे, सहज प्राप्त होणं शक्य आहे असं आम्ही का म्हणतो, कारण तो आमच्या सगळ्यात निकटतम हृदयात राहतो. म्हणून तो कुठेही भरून राहिलेला असू द्यावा, आम्हाला काय करायचं आहे, तो आमच्या हृदयात आहे एवढं आश्वासन आम्हाला पुरी आहे. आणि म्हणून आमच्या हृदयातला जो परमात्मा आहे, उपनिषद म्हणतात की आधी त्याला बघायचं आहे. पण आमची अडचण अशी आहे की भगवंतांनी आम्हाला बघणारे डोळे फक्त बाहेरच दिलेत, ह्या डोळ्यांना अशी दृष्टी दिलेली नाही आहे. म्हणजे जसं हाताने बाहेरची वस्तू घेऊन तोंडात घालायला ह्या दोन क्रिया दिल्या आहेत, पण डोळ्यांना दुहेरी क्रिया दिली नाही आहे की बाहेरचं जग बघायला दिलंय आणि ताबडतोब डोळ्यांना सांगितलं तर आत बघा की लगे डोळे आत बघायला, काही बघू शकत नाही. ते आत पाहत नाहीत म्हणून आतला परमात्मा दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला उपनिषद सांगतात की तो हृदयात निवास करू नये, त्या हृदयातल्या परमात्म्याला बघा. आम्हाला ते पाहता येत नाही, त्याची अडचण आहे. मग आम्ही बाहेर गणपती, मग मारुती, मग विष्णू, मग शंकर, मग नरसिंह, देवी, एक एक रूप निर्माण केलं त्याचं. आणि त्याचं जे रूप निर्माण केलं त्या रूपाला बघायला लागलो आधी, की त्या रूपातून तरी तो आम्हाला दिसेल. आत नाही कळला तर बाहेर तरी कळेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणून विभूम, फार भागवतामध्ये याची चर्चा फार सुंदर केली आहे. कपिल महामुनींनी जो सांख्य योग आपल्या मातेला सांगितलेला आहे ना, तो सांगतानाचा उपदेश फार सुंदर आहे भागवतातला. असो तर त्यांनी इथे लगेच आपल्याला सांगितलं की ध्यानाने तो हृदयात दिसतो आणि हृदयातला पाहता ज्याला येतो त्याला तो सगळ्या जगात भरून राहिला हे पण दिसतो. म्हणून नामदेव महाराजांना हृदयात सापडलेला विठोबा त्यांना त्या कुत्र्यामध्ये पण दिसतो, की ते कुत्र शिळी भाकरी घेऊन धावताय म्हटल्यावर नामदेव तुपाची वाटी घेऊन धावतात, की बाबा रे ह्या शिळ्या भाकरीने तुझं पोट बिघडेल तर त्याला तू तूप लाव आणि ती भाकरी खा म्हणजे तुझं पोट बरं राहील. नामदेव काही वेडे नाहीत.
त्याने परमेश्वराची दोन्ही रूप एका वेळी पाहण्याचं सामर्थ्य प्राप्त करून घेतलंय. की ध्यानैक गम्यम विभूम, ध्यानानेही प्राप्त आहे आणि बाहेरही प्रकट आहे. तम संसार विनाश हे तू मजरम वंदे हरी मुक्तिदम. म्हणाले कसा आहे तो संसाराचा विनाश करणारा, ह्या संसाराचा हेतू असलेला. संसार म्हणजे प्रपंच, हे लौकिक जगत, हे ब्रह्मांड, हे विश्व, ह्याचा जो हेतू आहे, हेतू म्हणजे कारण आहे, जो याचं कारण आहे आणि जो याचा विनाश करणारा आहे. आपलाच खेळ आपण मांडणार आहे आणि आपलाच खेळ आपण मोडणार आहे. ब्रह्मपुराण, ज्याला आदिपुराण असंही म्हटलं जातं, या पुराणामध्ये सूर्य उपासना हे एक वैशिष्ट्य आहे. अनेक उपासना, तीर्थ उपासना सांगितल्या आहेत, पण यामध्ये सविस्तर सूर्य उपासना सांगितलेली आहे. त्या सूर्य उपासनेचं स्वरूप आपण आज बघूया. या सगळ्या उपासनांचं जे सूत्र आहे की सूर्याची उपासना कशा करता, कारण आपल्याकडे आपल्याला माहीत असलेल्या सूर्य उपासनेचा भाग म्हणजे एक तर रथसप्तमी आहे, त्यानंतर दुसरा सूर्य उपासनेचा भाग महत्त्वाचा म्हणजे गायत्री मंत्राची उपासना आहे, जी सूर्य ह्या देवतेला उद्देशून आहे आणि त्याला ब्रह्मगायत्री असं म्हणतात. आणि तो गायत्री छंदच इतका महत्त्वाचा आहे की त्यामुळे प्रत्यक्ष हा ब्रह्मगायत्री जरी सगळ्यांनी उच्चारला नाही तरी प्रत्येक देवतेचा गायत्री त्यामुळे निर्माण झाला. आणि मग गणेश गायत्री आहे, रुद्र गायत्री आहे, विष्णू गायत्री आहे, लक्ष्मी गायत्री आहे, असा प्रत्येक देवतेचा गायत्री मंत्र म्हटला जातो. आणि ती ती त्या त्या देवतेची गायत्री छंदातली उपासना आहे. पण मुळामध्ये तो सूर्याला उद्देशून, सूर्य म्हणजे आता आपण ज्याचं थोडं स्पष्टीकरण बघणार आहोत की सूर्य ही त्याची प्रतिकात्मक देवता आहे, पण गायत्री मंत्र हा ब्रह्मालाच म्हणजे परब्रह्मालाच उद्देशून आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परब्रह्माचा वाचक, त्याच्या उपासनेला उपयुक्त असलेला गायत्री मंत्र हा आपल्याला सूर्य उपासनेच्या दृष्टीने अधिक जवळून माहीत असलेला मंत्र आहे. परंतु इथे जी सूर्य उपासना सांगितली आहे ती आपल्याला माहिती आहे, त्याच्यापेक्षा जरा त्याचं स्वरूप थोडं वेगळं आहे आणि थोडं अधिक विस्ताराने आहे. प्रथम या सगळ्या उपासनेचा विचार करायचा तर त्याचं सूत्र आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की या सगळ्या पंच उपासना आहेत पाच देवतांच्या, ज्याला आपल्याकडे पाच पंथ उपासनेचे असं म्हणतात, की त्याच्यामध्ये वैष्णव आहे, शैव आहे, शाक्त आहे, सौर आहे आणि त्याचबरोबर ही म्हणजे सौर म्हणजे सूर्य, शाक्त म्हणजे देवी आणि शंकर म्हणजे शैव आणि विष्णू म्हणजे वैष्णव आणि आता उरली ती गणपतीची उपासना, त्याला गाणपत्य असं म्हणतात. आणि त्यामुळे आता त्या उपासनांचं प्रतीक किंवा त्या कशाच्या प्रतीकभूत उपासना आहेत दोन्ही बाजूनी विचार केला तर ही पंचमहाभूतं आहेत. या पंचमहाभूतांची उपासना जर करायची तर ती कोणत्या स्वरूपामध्ये करावी, तर ती ह्या पद्धतीने केलेली आहे. गणपती ही पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे, त्यामुळे गणपत्य उपासना ही पृथ्वी तत्वाची प्रतीकभूत आहे. देवी म्हणजे शाक्त उपासना ही जलतत्वाची प्रतीकभूत आहे. आता अग्नी हे तिसरं तत्व आहे, ती सौर उपासना आहे म्हणजे सूर्याची उपासना आहे. वायूची उपासना जी आहे ती रुद्र म्हणजे वायू म्हणजे तो शंकर म्हणजे शैव म्हणून ती शिवाची उपासना आहे. आणि आकाश म्हणजे विष्णू तत्व आहे म्हणून आकाशाची उपासना म्हणजे विष्णूची उपासना आणि विष्णूची उपासना म्हणजे वैष्णवांनी केलेली उपासना, वैष्णव उपासना. अशा प्रकारे हे पाच उपासना पंथ आहेत. या प्रत्येक देवतांचं महिमा गाणारं पुराण आहे. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न उपासना आहेत, प्रत्येकाची भिन्न भिन्न तिथी आहे आणि त्या तिथीप्रमाणे त्या त्या देवतेच्या उपासनेचं महत्त्व आहे. जसं आपल्याला माहिती आहे की गणपतीची चतुर्थी आहे,
विष्णूची एकादशी आहे, शंकराचा प्रदोष आहे त्रयोदशी आहे, देवीची द्वितीया किंवा तृतीया आहे. काही उपासना द्वितीयेला आहेत, काही उपासना तृतीयेला आहेत, पण देवीची ही तिथी आहे. आणि अशा प्रकारे सूर्याची तिथी सप्तमी आहे, आणि सप्तमी किंवा षष्ठी दोन्ही तिथ्या विचारात घेतलेल्या आहेत. त्यामुळे ह्या प्रत्येक देवतेची विशिष्ट तिथी आहे. तिला आवडणारा फूल आहे, त्याचा रंग आहे, तिला आवडणारी पत्री आहे, तिची विशिष्ट स्थानं आहेत. असं सगळं जे विकसित झालेलं आहे ते ह्या देवता उपासनांच्या संदर्भामध्ये जितका जितका अधिक विस्तार झाला, तो विस्तार आणखीन कशाच्या माध्यमातून झाला, तर ह्या प्रत्येक देवतेचं एक एक किमान एक एक तरी पुराण आहेच आहे. विष्णू पुराण आहे, शिवपुराण आहे, गणपतीची पुराणं आहेत, अशी निरनिराळी पुराणं आहेत. आणि ह्या प्रत्येक देवतेचा महिमा, देवीचं तर भागवतच आहे, अशा प्रत्येक देवतांच्या उपासना त्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत. आणि त्या उपासनांमध्ये आपल्याला प्रामुख्याने जे लक्षात येतं ते असं आहे की देवी पुराण वाचायला लागलो की बाकीच्या ज्या सगळ्या देवता आहेत त्या थोड्या कमी महत्त्वाच्या आहेत आणि देवी अधिक महत्त्वाची आहे. म्हणजे जसं की आपण देवी पुराणामध्ये सप्तशतीमध्ये की ती महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या प्रत्येक रूपामध्ये तिने केलेला जो पराक्रम आहे तो पराक्रम सांगायची वेळ आली की मग तिथे वर्णन असं केलं जातं की ह्या बाकीच्या देवतांनी पुष्कळ युद्ध केली, आपल्या परीने पुष्कळ लढा दिला, परंतु ते सगळे युद्धामध्ये पराजित झाले, किंवा दानवांनी त्यांना जो त्रास दिला त्या त्रासातून निष्कंटक होणं किंवा करणं त्यांना अवघड झालं, म्हणून मग ते देवीला शरण गेले. मग ते देवीला शरण गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा कोल्हासूर नावाचा मोठा राक्षस आहे, त्याचा वध आम्ही करू शकत नाही. मग देवीनी सांगितलं मी तुम्हाला आयुध देते, ती आयुध घेऊन तुम्ही तिच्या त्याच्याशी लढा, त्याही प्रकाराने आम्ही त्याला लढून पराजित करू शकत नाही, तर हे देवी तूच आता साक्षात त्याचा वध कर आणि त्याच्यापासून आम्हाला मुक्त कर. मग देवीनी आपलं रूप धारण केलं, तिने तिचं आसन किंवा वाहन, त्यानंतर तिची शस्त्र, हे सगळं तिने निवडलं आणि त्या सगळ्यासहित तिने आपल्या पराक्रमाने त्याचा वध केला, असं देवी पुराणात असेल. आता तीच कथा किंवा त्याच पद्धतीची कथा गणेश पुराणात असेल तर मग ह्या सर्व ज्या देवता आहेत या सर्व देवता शत्रूला पराजित करू शकल्या नाहीत म्हणून ते गणेशाला शरण गेले. मग गणेशांनी त्या देवतांचा, त्या दानवांचा किंवा त्या शत्रूंचा त्यांनी पराजय केला. अशा प्रकारे प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवतेची महती सांगितली जाते. हा एक भाग जे ती देवता प्रमुख मानून बाकीच्या देवता ज्या आहेत त्या गौण धरून त्यांच्यासहित त्या देवतेचा महिमा वर्णन केला जातो. दुसरं असं आहे की त्या देवतेची उपासना कशी करावी हे जसं मांडलं जातं तसंच ती देवता म्हणजे साक्षात परमात्माच आहे. म्हणजे त्वं ब्रह्मासी, त्वं विष्णूसी, सगळं तू सगळं आहेस, तू रुद्र आहेस, तू सगळं काही आहेस, तूच आहेस, तूच ह्या जगाला निर्माण करणारा आहेस, तूच काल आहेस, तूच कालाच्या अतीत आहेस, तूच ह्या संबंध विश्वाचं अधिष्ठान आहेस, असं त्या प्रत्येक देवतेबद्दल सांगितलं जातं. म्हणजे सूर्य उपासना असेल की तिथे असंच म्हटलं जाईल, विष्णू उपासना असलं की असंच म्हटलं जाईल, शंकर उपासना असेल की असंच म्हटलं जाईल. कसं की ह्या जगाला निर्माण करणारी देवता कोण? शंकर आहे. विष्णू पुराणामध्ये या देवत जगाला निर्माण करणारी देवता विष्णू आहे. गणेश पुराणामध्ये या सगळ्या जगताला म्हणजे विश्वाला, ब्रह्मांडाला निर्माण करणारी देवता गणेश आहे. देवीच्या ठिकाणी उपासना करताना किंवा देवी भागवतामध्ये तर देवीचा पराक्रम आणि देवीचं महात्म्य अपार वर्णन केलेलं आहे, त्यामुळे देवी त्यामध्ये प्रामुख्याने किंवा तीच सगळं काही उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती लयाला कारक कोण कोण आहे? विष्णू बरोबर, गणेश बरोबर, शंकर बरोबर, देवी बरोबर, सूर्य बरोबर, उत्पत्ती स्थिती लय, म्हणजे ह्या सगळ्याच देवता एक आहेत, ह्या सगळ्याच देवता एकसारख्या आहेत आणि ह्या सगळ्याच देवता
जे आम्ही प्रतीक रूपाने घेतलेले आहेत. माझं प्रतीक वेगळं असेल, घरात दुसऱ्याचं प्रतीक वेगळं असेल, एकाच घरामध्ये एकाला शंकर आवडतो, एकाला विष्णू आवडतो, एकाला देवी आवडते, ज्याला जे आवडतं तो त्याची उपासना करतो. पण तो त्याची उपासना करतो याचा अर्थ तो म्हणताना ही देवता अंतिम आहे असं म्हणतो, पण ह्या सगळ्या देवता त्या परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप झालेल्या आहेत. म्हणजे आपण मगाशी म्हटलं ना की उत्पत्ती स्थिती लयाला कारक बरोबर विष्णू आहे, शंकर आहे, देवी आहे, गणपती आहे, सूर्य आहे, बरोबर ब्रह्म, म्हणजे ब्रह्मच हे सगळं करणार आहे. म्हणजे हे सगळं जे आहे ते त्या परब्रह्माच्या मध्ये विलीन झालेलं आहे, किंवा हे सगळं जे आहे ते त्याच्यामध्ये जाऊन आपल्या स्वतःला स्थान ग्रहण करतं, किंवा लय पावतं, किंवा त्या ठिकाणी जाऊन एकरूप होतं. तर ही जी पद्धती आहे त्यामुळे आपल्याला पुराण वाचताना काही एक दृष्टी निर्माण करूनच पुराणाकडे बघावं लागतं, की ते पुराण पाहताना त्या त्या देवतेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे, आणि ते वर्णन करताना इतरांना गौण म्हटलं म्हणजे त्या देवता गौण ठरत नाहीत, किंवा ह्या देवतेला श्रेष्ठत्व दिलं म्हणजे ह्या श्रेष्ठ ठरतात असं नाही. फक्त त्यात एवढंच आहे की वसुधैव कुटुंबकम ही जरी कुणाची भावना असली तरी आपलं घर आणि आपल्या दारावरची पाटी काही वसुधैव कुटुंबकम नसते. आपल्या दारावरची पाटी आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव आणि आडनावच असते, आणि त्या घरात आपण आणि आपलेच कुटुंबीय राहत असतो. आपली भावना वसुधैव कुटुंबकम असते. तसंच आहे की आपल्या घरामधलं आपलं जर कुलदैवत विष्णू आहे तर आपण ह्या पाचही देवता आपल्या देवात जेव्हा मानतो तेव्हा आपली जी प्रमुख देवता आहे किंवा आपली जी कुलदेवता आहे आणि कुलदेवी आहे ती कुलदेवता मध्यावर आहे आणि बाकीच्या देवता तिच्या भोवती मानल्या जातात. म्हणून जर विष्णू ही आपली उपास्य देवता असेल, म्हणजे विष्णूचं नरसिंहरूप असेल, राम असेल, कृष्ण असेल, जे रूप असेल ते ज्या रूपात त्याला आपण भजत असू ते मध्यावर आहे आणि बाकीच्या देवता त्याच्या भोवती आहेत, ही एक साधी भूमिका आहे. त्याला श्रेष्ठत्व देणं, मान देणं हाच त्यातला भाग आहे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 14वा श्लोक पाहतो आहोत. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्युपंथेशी गेले किती एक ते जन्मले आणि मेले. पूर्वजन्मींच्या कर्मानुसार जीवाला जन्म येत असतो. जन्म घ्यावा लागतो वासनेच्या संगे. अंतकाळी जशी वासना असेल तसा जन्म जीवाला येतो. कुठे जन्म घ्यायचा हे सामान्य जीवाच्या हातातली गोष्ट नसते. जर तो एखादा उत्तम साधक योगभ्रष्ट पुरुष असेल तर मात्र शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोपी जायते असं भगवद्गीता म्हणते. अशा पुरुषाला चांगल्या पवित्र श्रीमान कुळात जन्म येतो. जोपर्यंत जीव आत्मरूप झाला नाही स्वरूपबोधावर गेला नाही तोपर्यंत त्या जीवाला पुनर्जन्म हा अपरिहार्य आहे. नरजन्माला आलेला जीव आपल्या कर्मानुसार चांगल्या योनीत नाहीतर नीच निकृष्ट योनीत जन्म घेतो. पण जन्म त्याला घ्यावाच लागतो. जन्म जीवन आणि मृत्यू एका पाठोपाठ एक येणाऱ्या ह्या सगळ्या घटना आहेत. जीवनभर जी कर्म आपण करतो जी साधना आपण करतो त्याचे सूक्ष्म संस्कार घेऊन जीव पुढे जातो आणि दुसऱ्या देहाची नवीन वस्त्रे धारण करतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि असं भगवद्गीता म्हणते. त्यासाठी आधी जन्म घेतलेल्याला मृत्यू स्वीकारावा लागतो. जातस्यही ध्रुव मृत्यू जन्ममृतस्य च तस्मात् अपरिहार्यर्थे तत्व सोचितुम अर्हसि. जन्माला आला की मृत्यू मृत्यूनंतर पुन्हा जन्म हे सगळं आहे तेव्हा तुला शोक करण्याचं कारण नाही असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आता प्रश्न एवढाच की जेव्हापासून जीवानं नवीन देह धारण केला तेव्हापासून मृत्यूपर्यंत त्यांनी आपलं जीवन कसं घालवलं त्यावर त्याला पुनर्जन्म आहे को तो ह्याच जन्मी मुक्त होणार आहे आणि जन्ममरणाच्या फेरातून सुटणार आहे हे अवलंबून आहे. सामान्य जीव या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात निश्चित सापडतोच. पण चांगली थोर मंडळी आदर्शभूत जीवन जगणारी समाजासाठी देशासाठी बलिदान देणारी मंडळी ही देखील यातून सुटत नाहीत. त्यांनाही मृत्यू अटळ आहे. यदृष्टम तन्नष्टम जे जे आकाराला येते त्याचा नाश काळच करतो. भगवतरूप झालेले संत अवतारी पुरुष मात्र आपल्या इच्छेने आपलं नियोजित कार्य संपल्यानंतर देह त्याग करतात. ते मरून अमर होतात. कीर्तिरूपानं राहतात. काहींना जगाच्या कल्याणासाठी पुन्हा जन्म घ्यावा असा वाटला अथवा भगवंतांनीच त्यांच्यावर काही काम सोपवलं तर ते पुन्हा जन्म घेतात किंवा स्वतः भगवंतच जन्म घेऊन देह धारण करतात. गीतेने म्हटलेलं आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशी काही थोर थोर मंडळी सोडली तर किती एक ते जन्मले आणि मेले. बहुसंख्य मंडळी जन्माला येतात यथाशक्ती संसार करतात आणि एक दिवस मरून जातात. पण ज्यांना अमर व्हायचं असेल देहातीत अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल त्यांनी मात्र कट्टानं दीर्घकाल साधना करून सद्गुरु कृपा संपादन करून आपलं जीवन सार्थक करून घ्यावं. म्हणून ह्यात जे म्हटलेलं आहे जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला महाथोर ते मृत्युपंथेची गेले किती एक ते
जन्मले आणि मेले। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे शांक नील यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूयात संत नामदेव महाराजांची रचना, संगीत वसंत देसाई आणि स्वर वाणी जयराम.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोतेहो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ अक्कलकोटात असताना ज्ञानदेवांच्या आळंदीत श्री नृसिंह सरस्वती नावाचे एक योगी पुरुष राहत होते। योगबळावर त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या। हठयोगाने प्राप्त होणाऱ्या समाधीचा अनुभव त्यांनी घेतला होता। परंतु हे सार प्राप्त होऊनही त्यांची म्हणावी तेवढी आध्यात्मिक प्रगती होत नव्हती। कुणीतरी मार्गदर्शन करावं असं त्यांना वाटू लागलं। अचानक त्यांच्या कानावर स्वामी समर्थांचं नाव गेलं आणि त्यांना खूप आनंद झाला। ते अक्कलकोटला निघाले आणि स्वामींपाशी आले। स्वामींना अंतर्ज्ञानाने कळलं की आळंदीचा एक योगी पुरुष दर्शनासाठी येत आहे। त्या योगी पुरुषाने समर्थांच्या चरणांना स्पर्श करीत साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्वामींकडे पाहू लागला। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तो अक्षरशः हरखून गेला। हात जोडून भक्तिभावाने तो उभा होता। स्वामींनी त्या हठयोग्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिलं आणि त्याला हाताने स्पर्श केला। त्या क्षणी त्याला समाधी लागली। स्वामींनी त्या हठयोग्यावर अनुग्रह केला होता। स्वामींच्या सहवासात त्याला खूप आनंद झाला। स्वामींचे आशीर्वाद घेऊन तो पुन्हा जेव्हा आळंदीला आला तेव्हा त्याच्या साधनेत मोठा फरक पडल्याचं जाणवलं। 4 दिवस आळंदीत राहिल्यावर त्याला वाटलं की पुन्हा अक्कलकोटी स्वामींच्या दर्शनाला जावं। त्याप्रमाणे तो हठयोगी अक्कलकोटी आला। स्वामींनी सेवेकर्यांना व्याघ्राजीन घालायला जेव्हा सांगितलं तेव्हा सेवेकर्यांना खूप आश्चर्य वाटलं। स्वामींकडे कोण येणार आहे हे त्यांना कळेना। इतक्यात आळंदीचा हठयोगी स्वामींपुढे येऊन उभा राहिला। त्याला पाहताच स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिलं आणि चटकन म्हणाले, अजून रांडेबरोबर राहतोस, तिला सोडली नाहीस ना? सेवेकरी हसू लागले। त्यांना रांड म्हणजे वेश्या वाटली। हठयोग्याला स्वामींच्या शब्दांचा नेमका अर्थ कळला होता। रांड म्हणजे सिद्धी ह्या अर्थाने स्वामींनी कडक शब्दात विचारलं होतं। हठयोगी म्हणाला, स्वामी अजूनपर्यंत सोडली नाही, परंतु आपली कृपा झाली की ती रांड मला आपोआप सोडून जाईल। त्याचं उत्तर ऐकून स्वामी प्रसन्न हसले। हठयोग्याला व्याघ्राजिनावर बसायची खूण केली आणि स्वामींनी त्याच्यावर पूर्ण कृपा केली। त्याला कैवल्य साक्षात्काराचा अधिकारी पुरुष केलं।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की संत सज्जनांचा, सत्पुरुषांचा, साक्षात्कारी सिद्धांचा एकदा का अनुग्रह झाला की साधकाच्या आयुष्याला परमेश्वरी अस्तित्वाचा बहर येतो। त्याच्या आध्यात्मिक आयुष्याला परमभक्तीचा सुगंध सुटतो। त्यासाठी भगवंताचं अखंड चिंतन, मनन आणि ध्यास हवा, अखंड नामस्मरण हवं। एका परमेश्वरा वाचून मनात कुठलाही विचार तरळणार नाही एवढी तीव्र सावधानता हवी, तरच सत्पुरुषांचा सहवास घडतो आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने भगवंत दर्शन घडतं।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, प्रतिभानुज यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 27 जुलै. आपण मागावं फक्त एका रामाजवळ. आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करता व्हावी, आपलं जगणं देखील त्याच्या सेवेसाठी असावं. किंबहुना लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनिमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावं. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणं अशक्य आहे. जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये

रामरायाची इच्छा काम करत असल्याचं आपण जाणलं पाहिजे. इतकंच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगलं वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळतं अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. सर्व काही राम करतो, खरं करते पण रामाचं, हे नीट लक्षात आणून भगवंताकडे कर्तृत्व द्यावं आणि आपण मीपणाने नाहीसं व्हावं. खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे? आपण मागावं फक्त एका रामाजवळ. तो देईल अथवा न देईल, जे देईल त्यात समाधान मानावं. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये, त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिलं तर ते टाकू नये. माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरं साधन केलं नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिलं, तेच नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी राम राम म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचं कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावं. कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचं बळ ठेवा. गायीचं रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. आपण जे काही करत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणीव राहण्यासाठी त्याचं नाम सतत घेत असावं. ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसं अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरू झालं असं समजावं. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी भगवंताच्या नामाचं महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच, पण परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावं. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचं प्रेम जोडा. राम करता म्हणेल तो सुखी, मी करता म्हणेल तो दुःखी. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया महर्षी नारद रचित भक्तीसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तीसूत्रे. निरूपणकार आहेत समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तीसुधा.

Yasya Yoga Mudra Netri Nayere Tulavina Nidra Kaibhe

तो पुन्हा ते प्राप्त व्हावं अशा प्रकारचा मोह
जे शोक मोह इच्छा द्वेष हे सगळे क्रमविकास आहे, विकारांचा क्रमविकास आहे. विकार हळूहळू तसतसे डेव्हलप होत जातात. इच्छा नसेल तर मग पुढचं शोक मोह द्वेष या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपोआप गळून जातात. म्हणून ज्या माणसाला खूप वस्तूंचा हव्या असेल तो प्रेम नाही करू शकणार, कारण त्याचं जास्त प्रेम कशावरती आहे? वस्तूवरती आहे. मग आयुष्यभर वस्तू गोळा करत राहा, त्या वस्तू सांभाळत राहा, त्या वस्तू मुठीत पक्क धरून ठेवा आणि आणखी नवीन काय काय मिळत आहेत त्याचा पाठपुरावा करा. कारण केव्हा शांती होणार आहे, केव्हा तृप्ती होणार आहे? म्हणून आधीच्या सूत्रामध्ये आपण काय पाहिलं, तिसऱ्या सूत्रात लब्ध्वा तृप्तो भवती, तो तृप्त होऊन जातो. मग भौतिक जगातल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्याला रस राहत नाही, त्या अर्थानं न रमते म्हटलेलं आहे. ज्याने जीवनात उच्च काहीतरी मिळवलेलं आहे तो क्षुद्र गोष्टीमध्ये रमू शकत नाही. न देशु रमते बुधा, त्या अर्थाने भगवंतानी म्हटलेलं आहे. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, लहानपणी आपल्याला जे चॉकलेटचं आकर्षण होतं ते आज आहे का? मुलांना लहानपणी जे बावलीचं आकर्षण, गोट्या, विटी दांडू, लिंगोरच्या, आज ते आकर्षण आहे का? याचा अर्थ ते आकर्षण आपोआप नाहीस झालं. तस विषयांच्या बाबतीतलं त्याचं आकर्षण आपोआप नाहीस होत आणि मग त्या अवस्थेमध्ये तो भक्तीमध्ये एकदम बेहोश होऊन जातो. आणि भक्तीची बेहोशी जी आहे, भक्तीची जी नशा आहे, ती सर्वात न संपणारी नशा आहे. रामकृष्ण परमहंस शेवटपर्यंत त्या अवस्थेत आहे, त्या अवस्थेतनं खाली पुन्हा कधी आले नाही. तुकाराम महाराज कायम त्यांच्या त्या धुंदीमध्ये, त्या धुंदीतनं ते खाली कधी आले नाहीत. गालिबचा एक फार गमतीशीर शेर आहे. गालिब म्हणतो, न पिना आराम है, न पिलाना आराम है, पीने के बाद होश में आना आराम है. भक्ती अशी मदिरा आहे कित्येकदा माणसाने प्राशन केले की तो पुन्हा होश मध्ये येत नाही. तुम्हाला जर होश मध्ये येतो तर तुम्हाला घेतली कशाला, कायमचे बेहोश व्हा. आणि भक्ती ही अशी मदिरा आहे किती माणसाला कायमच बेहोश करून टाकते. मग त्या अवस्थेमध्ये तो कोणाचा द्वेष करत नाही, कशाची आशय बाळगत नाही. भक्ती ही अशा प्रकारची एक सुनामी लाट आहे की ती जेव्हा त्या भक्ताच्या जीवनामध्ये प्रवेश करते त्या सगळे उलथापालथ होऊन जाते. राजकन्या म्हणून असलेले मीराबाईचं जीवन आणि नंतर जेव्हा कृष्ण प्रेमामध्ये ती मग्न होऊन गेली तेव्हा मीराबाईचं जीवन. दक्षिणेश्वरचा पागल पुजारी असं रामकृष्णांना म्हणतात. येडा तुख्या असं तुकाराम महाराजांना देवगावचे लोक म्हणतात. ती एकदा लाट आली की ती लाट ती थोपवू शकत नाही. त्या अवस्थेमध्ये, त्या बेहोशीमध्ये मग काही जण तब्ध होतात, तब्ध भवती मौनामध्ये निघून जातात. त्या बुद्धिवृक्षाखाली जेव्हा भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं तेव्हा 7 दिवस ते मौनामध्ये होते. दिनकर स्वामींनी स्वानुभव दिनकर या ग्रंथात लिहिलेला आहे की समर्थांना ज्या दिवशी रामाचा अनुग्रह झाला त्याच्यानंतर ते 3 महिने मौनामध्ये होते. 3 महिने काही कोणाशी बोलू शकत नव्हते, संपर्क साधू शकत नव्हते. आपलं शरीर आणि मन तो आघात झेलू शकत नाही. त्याला शास्त्रामध्ये नष्ट मानस असा शब्द प्रयोग आहे. काही काळासाठी त्यांचं मनच नाही होऊन जातं. त्याला कबीराने म्हटलंय, मनवा तो मन ही गयो, दुर्बल भयो शरीर, पिछे फिरत प्रभू राम, कद कबीर कबीर. आता कबीराची भक्ती कोण करणार? राम करणार. कारण मनवा तो मन ही गयो, मन उन्मन झालं, दुर्बल भयो शरीर, देहबुद्धी नाहीशी झाली. माता कबीर ज्याच्या सहाय्याने आराधना करायची, ज्याच्या सहाय्याने त्याचं चिंतन करायचं, तेच पूर्णपणे त्याच्यामध्ये विलीन झालेलं आहे. तशी अवस्था
या भक्ताचे होते मग तो एकदम स्तब्ध होऊन जातो, ब्लड होऊन जातो, काही त्याला सुचत नाही. विवेकानंदांच्याशी गंमत सांगतात की अमेरिकेत ते ट्राम मध्ये बसले आणि ट्राम मध्ये बसल्यानंतर त्यांना एकदम ती अवस्था प्राप्त झाली, एकदम ट्रान्स मध्ये गेले. तो कंडक्टर आला, त्याने तिकिटासाठी त्यांना एकदा हलवून पाहिलं पण ते त्यांच्या तंद्रीतेच म्हणाले, तो काही बोलला नाही. ती ट्राम शेवटच्या स्टेशनला थांबली, पुन्हा उलटी फिरली. तेव्हा एकदा त्यांना कंडक्टरने विचारून पाहिलं, तीन वेळा ते एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत जाऊन येऊन असा सहा वेळा प्रवास झाला. शेवटी त्या कंडक्टरची ड्युटी संपली, तेव्हा त्यांनी त्यांना हलवलं, म्हटलं तुम्ही पैसे देताय ना, तोंडला आमट कुठे आहोत, तुम्ही अमुक ठिकाणी बसलात, म्हणले पुन्हा तिथे जा, तीन वेळा तुम्ही अशी जाय केलेली आहे तेव्हा माझे सहा वेळेसचे पैसे द्या. विवेकानंदांनी खिशात तेवढे डॉलर काढून दिले आणि उतरले खाली. त्याला काही भानच राहिलं नाही की आपण कुठे आहोत काय आहोत. मेहर बाबा 40 वर्ष मौनामध्ये होते. ती लाट आल्यानंतर त्याला मौन धारण करणं आणि बोलावंसच न वाटणं यात फार फरक आहे. काही लोक सिस्टमॅटिक मौन धारण करतात, कुणा वेळा चालू असतात, लिहून देतात काही जण. मेहर बाबांची अवस्था अशी झाली की ते जगाशी कॉन्टॅक्टच ठेवू शकत नाही, ठेवू इच्छित नाहीत हा सुद्धा नाही, ठेवू इच्छित नाहीत यामध्ये सुद्धा थोडासा इगो आला, सूक्ष्म का होईना की माझी इच्छा नाही मग बोलायची. बोलायचीच इच्छा नाही यापेक्षा बोलू शकतच नाही. भक्ताची अवस्था जी आहे ती अशा प्रकारची आहे, आत्मा रामो भवती, म्हणजे आत्मा आणि राम हे दोन्ही एकमेकाशी एकरूप होऊन जातात. त्याचा आत्मा हृदयस्थ रामाशी तद्रूप होऊन जातो. त्याला विमलजी ठकरांनी प्रयाणोत्सव असा शब्द वापरलेला आहे. किती यात्रा जी सुरू होते त्या यात्रामध्ये तो पूर्णपणे लीन होऊन जातो. त्याला तुकाराम महाराजांनी म्हटलंय, आपुले मरण पाहिले माटोळा, भोगीनं सोहळा मुक्तीचा. त्याच्या दृष्टीनं तो मुक्तीचा सोहळा आहे. त्याच्या दृष्टीनं ते देहबुद्धीचं मरण आहे. आपलं मरण म्हणजे कशाचं मरण? देहबुद्धीचं मरण. ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये मी माझा जन्म पाहिला म्हणून म्हटलेला आहे. तो जन्म कुठला? आत्मबुद्धीचा जन्म. ज्याने देहबुद्धीचं मरण पाहिलं त्याने आत्मबुद्धीचा जन्म पाहिला. दोन्ही अवस्था एकच आहे. प्रकट करताना, अभिव्यक्ती करताना ज्याने तिने वेगवेगळ्या शब्दामध्ये तोच अनुभव प्रकट केलेला आहे. मग अशा प्रकारे ते ईश्वर प्राप्तीचं एव्हरेस्ट शिखर प्राप्त झाल्यानंतर त्या भक्ताची जी अवस्था होते त्यामध्ये कसला शोक कसला मोह. आपल्याला एखाद्या गोष्टीचा शोक आणि मोह होतो याच कारण त्या गोष्टीमध्ये आपली फाजिक इन्व्हॉल्वमेंट असते, मानसिक गुंतवणूक असते. ती मानसिक गुंतवणूक नसेल तर वर्तमानपत्रामध्ये आपण अपघाताच्या कितीतरी बातम्या वाचतो, वाचतो आणि सोडून देतो. पण एखाद्या अपघातामध्ये आपल्या संबंधातली व्यक्ती असेल तर, विमान अपहरण होतं त्या विमानामध्ये आपला कोणी नातेवाईक असेल तर लगेच आपण अस्वस्थ होऊन जातो. जोपर्यंत ते सगळे लोक सुटत नाहीत तोपर्यंत आपल्याला स्वास्थ्य राहत नाही. सारखा टीव्ही पाहत राहतो, सारखा फोनवर कॉन्टॅक्ट करत राहतो, कंटाळून आपण इन्व्हॉल्व्ड असतो. इथे भक्ताचं पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट ही भगवंतामध्ये असल्यामुळे दृश्य जगतातल्या ज्या घटना आहेत त्या घटनांबद्दल त्यांना फार आकर्षण राहत नाही, न रमते आणि न रमते त्यामुळे त्याची फार स्पर्धा असत नाही. स्पर्धा नसल्यामुळे द्वेष असत नाही, द्वेष नसल्यामुळे मोह असत नाही. एखादी गोष्ट हातात निष्ठून गेली तर शोक असत नाही. आपल्याला जर तिकीट मिळालं आणि निवडणुकीत तर आपल्याला दुःख होत नाही, कारण आपण उभं राहणारच नाही होत. पण ज्याला उभं राहायचं त्याला तिकीट नाही मिळालं तर मग ज्याला मिळाला तो त्याचा शत्रू. ज्याने मिळवून दिले नाही तो शत्रू नंबर 2. आणि मग तगमग तगमग सुरू, असत्य रेसलेसनेस. या ठिकाणी भक्ताची अवस्था जशी आहे की आतून तो तृप्त आहे. न उत्साही भवती हे क्रियापदने समजून घेतलं पाहिजे. तो उत्साही नसतो तो निराश असतो का? जाऊ दे आता काही नको करायला, परीक्षेचा अभ्यास करायला नको, काय परीक्षेनंतर काय होणार आहे, सगळं शेवटी मिथ्याच आहे मायाच आहे. न उत्साही भवतीचं
डॉक्टर काकांनी त्यांच्या नारद भक्ती सूत्रात सुंदर विवेचन केलंय की तो उत्साही होत नाही याचा अर्थ तो उत्तेजित होत नाही. उत्साहानं तो याच्यातला भाग नाही आहे, तो उत्तेजित होत नाही. उत्तेजना हा एक फार वेगळा शब्द आहे आणि त्या उत्साही शब्दाला उत्तेजना हा पॅरल शब्द मराठीमध्ये आपल्याला वापरता येईल. क्रिकेटची मॅच असते, आपण मॅच पाहत असताना आपण उत्तेजित होतो. भारताचं मॅच जिंकायला लागलं की लगेच आपण एकदम आनंदी होतो. भारत मॅच हरणार असं निश्चित झालं की आपल्याला उमर जात. म्हणजे आपली त्याच्यामध्ये काय असते, उत्तेजना असते. ते खेळाडू सुद्धा बघा, एखादी विकेट घेतली की सगळे एकदम एकत्रित येतात, आरडाओरडा करतात, आनंद साजरा करतात. एखाद्याला आउट करण्याची प्रेशर आणायचं असेल तर आउट झालेला नसला तरी अंपायरला थोडं खोटं अपील करतात, वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करतात. ही सगळी उत्तेजना आहे आणि तो उत्साही होत नाही याचा अर्थ अशा प्रकारच्या घटनांनी तो उत्तेजित होत नाही. गुणामपीनं विचलले ते, कितीही मोठं संकट आलं तरी त्याने त्याचं हृदय विचलित होत नाही. ही जी अवस्था आहे ती अवस्था त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तो उत्साही असतो, कशामध्ये उत्साही असतो? दासमी तो उत्सवाला आहे. दासमीच्या उत्सवासाठी आपल्याला नाटक बसवायचंय, आपल्याला अंक काढायचे आहे, आपल्याला प्रवचन ठेवायची आहे, आपल्याला हॉल बुक करायचं आहे, आपल्या लोकांना SMS पाठवायचे आहेत. मग उत्सव म्हटलं, भगवंताचं कार्य म्हटलं, धर्मसंस्थापनेचं कार्य म्हटलं, साधू संतांची सेवा म्हटलं की त्यामध्ये तो उत्साही असतो. उत्साही असत नाही याचा अर्थ भौतिक जगतामध्ये त्याला फार रस राहिलेला नसतो, त्यात तो फार उत्साही असत नाही. त्यात फार इंटरेस्ट घेत नाही कुठल्या मॅच चालू आहेत, आयपीएलच्या मॅच चालू आहेत का, ते कुठले संघ आहेत, आम्हाला त्याचं काही कळत नाही. हा भारतीय खेळाडू तिकडून कसा काय खेळतो आहे, तो इंग्लंडचा खेळाडू भारताच्या टीम मध्ये कसा काय आलेला आहे, जे त्यातले रसिक आहेत त्यांना ते सगळं माहिती असतं. कोणी कोणाला विकत घेतलंय, कोण कुठल्या टीम मध्ये आहे, बाकीच्या लोकांना त्याच्याबद्दल काही माहिती असत नाही. आपल्याला एखाद्या नटाचे नटीचे चेहरे जर ओळखत नाहीत, त्यांना त्यात रस आहे, त्यांना मालिकांमध्ये कोणी कोणी काम केलंय, कोणाचं काम केलं आहे, त्याचा सगळा इतिहास त्यांना पाठवतो. कुंडली माहिती असते सगळी की कुठल्या मालिकेत तो पहिल्यांदा आला, मग तिथं तो कसा गाजला, मग त्याला ही मालिका कशी मिळाली, मग तो तिथून चित्रपटात कसा काय गेला, आपल्याला त्याचा काही संबंध नसतो. म्हणजे संसारामध्ये रस निर्माण करणं हे काम मन करत असत. संतांना त्याच्या काहीच रस नसतो आणि रस नसल्यामुळे ते त्याच्यामध्ये उत्साही होत नाहीत. त्यांचा सगळा उत्साह जो असतो, पंढरपूरला जायचं आहे उत्साहाला उदाहरण, आनंदीला देऊला जायचं आहे उत्साहाला उदाहरण. ईश्वराचं कार्य असेल तर त्याला त्यामध्ये उत्साह असतो. मग ती जी उत्तेजना आहे ती त्याला मुक्त करणारी उत्तेजना आहे. ती उत्तेजना बंधनात टाकण्याची उत्तेजना नाही आहे. पण भौतिक व्यवहाराबद्दलची जी उत्तेजना आहे ती त्याला बंधनाने टाकणारी उत्तेजना आहे. मग असा मनुष्य उत्साही होत नाही, मग तो भवती साधकाला जेव्हा सिद्धावस्था प्राप्त होते तेव्हा बाल, उन्मनी, उन्मत्त, पिशाच्य अशा वेगवेगळ्या अवस्था त्याला प्राप्त होतात. अगदी वेडासारखं तो वागायला लागतो. त्या अवस्थेत तो काय करेल काही सांगता येत नाही. शेगावचे गजानन महाराज अंगत कपडेच घालणार नाहीत, स्त्रियांच्या डब्यामध्ये जाऊन बसतील. अकोलकोटचे स्वामी समर्थ ते संडासाचा विधी केला की ते तुटून चालायला लागेल. मग त्या सुंदराबाई म्हणून ज्या त्यांच्या शिष्या होत्या त्यांनी समजा त्यांचं अंग धावं, त्यांना कपडे घालावेत, त्यांची व्यवस्था पाहावी, केव्हा कपडे काढून फेकून देतील काही सांगता येत नाही. त्या अवस्थेमध्ये शिर्डीचे साईबाबा अर्धा घर भिक्षा मागायचे आणून दगडीमध्ये टाकून द्यायचे. त्यांची दगडी सट होता, मशिदीत राहत होते, सटात टाकून द्यायचे. मग एखादं कुत्र यायचं त्यात तोंड घालायचं, एखादी मांजर यायचे त्यात तोंड घालायचे. त्यांना भूक लागली की ते रान ते खायचे, त्याला कशाचं इन्फेक्शन झालं नाही. अशा माणसाला कधी इन्फेक्शन होणार नाही. गजानन महाराज त्या नाल्यापाशी बसले होते, ते म्हटले पाणी प्यायचंय. तो म्हणजे थांबा मी हे पाणी करावे, मी तुम्हाला चांगलं पाणी आणून देतो.
तो चांगलं पाणी आणायला गेला तोपर्यंत त्यांनी त्यांच्याजवळचं कमंडलू घेतलं ते बुडवलं त्याच्यामध्ये आणि ठेवून टाकलं. आपण बिसलेरीशिवाय पाणी पिणार नाही कारण लगेच इन्फेक्शन होईल. त्यांना ते इन्फेक्शन काही भानगड नाही. अशा अवस्थेमध्ये उन्मत्त अवस्थेत ते काही कर्म करू शकतात. पर्टला काका महाराज भुपळीकर म्हणून तत्पुरुष होते. मी दर महिन्याला त्यांच्या दर्शनाला जायचो. सारखं कानामध्ये त्यांना बासरीचा आवाज ऐकू येत. सारखं कृष्ण आपल्या जवळ बासरी वाजवतोय ते सारखे त्या मस्तीमध्ये असायचे. एकदा मी त्यांच्याकडे गेलो म्हटलं जे आधी बनाताना जेवण करून जावं का आधी जावं म्हटलं त्यांच्या दर्शनानंतर जेवण करू. मग तिथे गेल्यानंतर बराच वेळ ते त्यांच्या तंद्रीमध्ये होते. माझ्या मनात येऊन गेलं की आपण जेवण करून जावं असतं तर फार बरं झालं असतं. तिथे पेढ्याचा पुढा होता खा माझ्या अंगावर लगेच फेकला. आता त्या अवस्थेत ते काय करतील काही सांगता येत नाही. त्यांचे व्यवहार नॉर्मल घडणार नाही पण ते ऍबनॉर्मल नाही आहेत ते सुपर नॉर्मल आहेत. मेहर बाबांची स्पेशालिटी होती. मेहर बाबा सगळ्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचे आणि सगळ्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ते सगळ्या लोकांना पाहिजे त्यातले काही वेडे हे उन्मनी अवस्थेत पोहोचलेले असायचे. प्रत्यक्षात वेडे नसायचे. पुण्याला बाबा महाराज ससरे म्हणून सत्पुरुष होते ते उन्मनी अवस्थेमध्ये होते. मग तो भोवती पगार झाला की नोटा सगळ्यांना वाटत सुटायचे. पगार घरी यायचा नाही. शेवटी ते ब्रिटिश अधिकारी होते त्यांची ती ब्रिटिश नोकरी होती. मग त्यांनी बायकोला सांगितलं तुम्ही पगाराच्या दिवशी इथे येत जा आणि त्यांचा पगार घेऊन जात जा. त्यामुळे सगळ्यांना पैसे रस्त्याने वाटत वाटतच घरी येतात तोपर्यंत सगळे पगार संपलेला असतो. आता ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये ते मुद्दाम तसं करत नाहीत. ते व्यवहार नीट करू शकत नाही. मग अशा अवस्थेमध्ये मत्त होऊन जातात. विवेकानंदाने एक विलक्षण अनुभव त्यांचा सांगितलेला आहे. प्रवासामध्ये त्याला एक संन्याशी भेटला. त्या संन्याशाला मुलं दगड मारत होते. तो संन्याशी रक्तपंभाळ झाला होता. कपाळाला एक दगड लागला होता डोक्याला एक दगड लागला होता त्यातून रक्त येत होत. ती पोरं त्याला चिडवत होती मारत होती. तो त्या पोरांबरोबर खेळत होता अगदी मोठमोठ्याने हसत होता धावत होता वेड्यासारखा. विवेकांना ते पाहिल्यानंतर खूप विचित्र वाटलं वाईट वाटलं. त्यांच्या हातात दंड असायचा फिरायला प्रवास करताना हातात दंड असायचा त्यांच्या. ते दंड घेऊन त्या मुलांच्या अंगावर धावले तशी ती मुलं सगळी घाबरून पळून गेली. तो संन्याशी स्वामीजीने म्हणाला आम्ही इतकं चांगला खेळत होतो सगळा पचका गेलात म्हटलं तुम्ही. काय मजा चालली होती ते दगड मारत होते मला लागत होत मी ते झेरायचा प्रयत्न करत होतो नेम चुकवत होतो इतकं मस्त आमचं चाललं होतं का तुम्ही मध्ये पडलात. आता ही जी अवस्था आहे ती उन्मत्त दशेची अवस्था आहे. मग मेहरबाबांनी अशी माणसं जी उन्मनी अवस्थेत गेलेली आहेत आणि लोकांना ती विडी झाली तसं वाटतं म्हणून ती मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती झालेली आहेत. त्यांना तिथून त्यांनी डिस्चार्ज घेऊन बाहेर काढलं. त्या सगळ्या लोकांना ते नगरजवळच्या आपल्या थानापाशी छोट्या छोट्या पर्णकुट्या बांधल्या कॉटेजेस बांधले प्रत्येक ठिकाणी त्यांना ठेवलं आणि एकेका उद्योगपतीला सांगितलं तुम्ही हा मनुष्य दत्तक घ्या आणि हा जे म्हणेल ते तुम्ही करा. कपडे माहिती कपडे द्या. तो म्हटला मला अमुक खायचंय त्याला ते कमुक खायला द्या. तो जे सांगायला तो म्हटला मला फिरायचंय त्याला गाडीत घ्या फिरून न्या. तो मनुष्य वेडा नाहीये. त्याला आत्मज्ञान झालेलं आहे. तो उन्मनी अवस्थेत गेलेला आहे. मत्तो भवती तब्दो भवती आत्मारामो भवती अशी त्याची स्थिती झालेली आहे. त्याला तुम्ही आयुष्यभर सांभाळलात की संत सेवेचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. मग कदाचित तुम्ही त्याची सेवा करत आहात हे त्याला माहिती सुद्धा नसेल. लहान मुलाला आई सांभाळत असते मुलाला कुठे कळत असते आई आपल्याला सांभाळते म्हणून तशी त्यांची अवस्था आहे. तुम्ही त्यांच्याने ते काम करत राहा. मग असं ते प्रेम प्राप्त झालं की मनुष्य अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये जातो आत्माराम होतो. याचा अर्थ तो पूर्णपणे आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. म्हणजे संसारी माणसामध्ये जे दोष असतात इच्छा असणं द्वेष असणं शोक असणं मोह असणं हे संसारी माणसाचे सगळे दोष जेव्हा ती भक्ती अंतःकरणात जागी होते तेव्हा आपोआप गळून पडतात. सूर्य उगवल्यानंतर

श्रोतव्यः मन्तव्यः निधी दातव्यः त्याचं श्रवण त्याचं मनन त्याचं चिंतन त्याचाच निधी द्या अशा पद्धतीनं तो त्याच्याशी पूर्णपणे एकरूप होतो. मग असा मनुष्य कोणाचा द्वेष करणार? म्हणून भक्ताची लक्षणं सांगताना बाराव्या अध्यायात भगवंताने सुरुवातच केली आहे अद्वेष्टा सर्वभूताना. तो अद्वेष्ट असतो कारण का? त्याला माऊलीने म्हटलेलं आहे हे समजते ही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव भक्ता माझी तो राव ज्ञानिया तो. सगळीकडे परमात्मा नाट्याला जे दिसतो आहे तो कोणाचा द्वेष करणार? म्हणून मुक्ताबाईंनी ज्ञानोबाजीवर थोडेसे रुसले त्या त्या ज्ञानोबांना उपदेश करताना जेव्हा रुसून त्याने दार लावून घेतलं तेव्हा मुक्ताबाईने म्हटलं रागे भरावे कोणाशी आपण ब्रह्म एक देशी ऐशी समजवृत्ती करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा तुम्हीच विसोबा खेचर झालेले आहात तुम्हीच ज्ञानदेव झालेले आहात. विसोबा खेचर होऊन तुम्हीच ज्ञानदेवांचा द्वेष करता आणि विसोबा खेत्रांना द्वेष केला म्हणून तुम्ही रुसता आणि ज्ञानेश्वर होऊन दार लावून घेता. तुम्हीच हे दोन्ही तत्व ऐशी समजवृत्ती करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा मग रागे भरावे कोणाशी आपलंच ते दुसरं अंग आहे. माझ्या उजव्या हाताला जर डाव्या हाताने लागलं तुम्ही रागाने उजव्या हाताला मारणार का? तसं मी या सगळ्या रूपाने नटलेलो आहे हे समजतेही वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव असा जो आहे तोच भक्तामध्ये श्रेष्ठ आहे. मग त्याला त्या भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ ज्ञान झाल्यामुळे त्याची अवस्था कशी होते भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे क्वचित रुदती क्वचित हसती क्वचित उद्गायती क्वचित नृत्यती क्वचित नदती क्वचित अक्रंदते वंदते जनम. कोणाही नमस्कार करत जातील ते बाबा महाराज शत्रुदेव ज्यांच्या बद्दल मी मगाशी सांगितलं एखादी मांजर दिसलं की मांजरला 60 टन नमस्कार घालायचे कुत्र दिसलं की कुत्राला 60 टन नमस्कार घालायचे ऑफिसमध्ये आले की त्यांच्या हाताखालचे जे शिपाई आहेत त्यांना वाकून नमस्कार करायचे साहेबाला नमस्कार करावाच लागतो ते शिपायाला नमस्कार करायचे हाताखालच्या माणसांना त्या मस्तीमध्ये ते काय करतील त्या अवस्थेत काय करतील काही भरोसा नसायचा. कधी कधी हसतात मग हसताना इतके जोरदार हसतात इतक्या आनंदामध्ये असतात मस्तीमध्येच असतात. स्वामी शरणानंदजी महाराज म्हणून हिमालयात ते राजस्थानात आले होते तिथं लोकांनी त्यांचा सत्संग ठेवला मग त्यावेळेस राजस्थानचे जे मुख्यमंत्री होते अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ते मुख्यमंत्री त्यांच्या सत्संगाला येऊन बसले आणि हे इतके मस्तीमध्ये इतके सारखे हसत होते मोठमोठ्यांदा तेव्हा ते मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिष्याला विचारलं महाराज इतके मस्ती में क्यों आहे? तेव्हा शरणानंदजी महाराजांना ते प्रश्न ऐकू आला ते मुख्यमंत्र्यांकडे वळून म्हटले आप जैसे भिकारी का इस भिकारी को इस बात का पता नहीं चलेगा. ते आम्हालाच माहिती म्हटले म्हणून समाधानी म्हटले परमार्थी तो राज्यधारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणाच द्यावी त्यांनी आमची मस्ती तुम्हाला लक्ष देणार नाही. मग त्या मस्तीमध्ये तो मनुष्य कोणती अवस्था करेल आणि काय करेल काही सांगता येत नाही. या सगळ्या अवस्थानंतर पुढे सातवं सूत्र आहे सा न कामय माना निरोध रूपत्वा. एकदा जीवनाचं व्यर्थत्व लक्षात आलं म्हणजे मग कुठल्याही प्रकारच्या इच्छा शिल्लक राहत नाही न वांछती त्या अर्थाने सा न कामय माना हे क्रियापद आलेले आहे त्याच्या सगळ्या कामना गळून पडतात. कामना कशामुळे निर्माण झाल्या? खरं वाटत आहे विषयामध्ये सुख आहे असा अभाग निर्माण झालेला आहे आणि त्या अभासातन हे सगळं निर्माण झालेलं आहे. आपण रस घेतो म्हणून विषयामध्ये रस वाटतोय मुळात विषयामध्ये रस नाहीच आहे. आणि आपलं सगळी व्यवस्था कशी आहे तुम्ही उत्तेजित व्हावा अशी सगळी व्यवस्था आहे. क्रिकेटची मॅच तो कॉमेंटेटर तुम्हाला किती उत्तेजित करत असतो

0: एखादा वेदांती म्हणून शेतीत बसवला तर दोन्हीने फटका मारला आहे, चार रन मिळाले आहे, समजलं. म्हणतो एकदम फॅन्टॅस्टिक कोर राईट टू एक्स्ट्रा कोर बाउंड्री ऑल द वे फॉर, असं एकदम वातावरण निर्माण करतो की सगळे लोक काय जेवत असतील ते तिकडे पाहतील टीव्हीकडे. उत्तेजना निर्माण करणं, त्या माणसामध्ये रस निर्माण करणं, सिनेमामध्ये जे प्रसंग असतात त्या प्रसंगाला बॅकग्राऊंड म्युझिक असतं, त्या बॅकग्राऊंड म्युझिकमुळे टेन्शन निर्माण करणं, वेगळ्या प्रकारच्या आपल्या वृत्तींना जागर देणं, हेच काम ते करत असतात. तसं आपण त्याच्यामध्ये रस निर्माण करतो म्हणून आपल्याला त्यामध्ये रस आहे असं वाटतं. मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतलेत. सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर रसमन.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत महर्षी नारद रचित भक्तिसूत्रांवर आधारित निरूपणात्मक मालिका नारद भक्तिसूत्रे. निरूपणकार होते समर्थ भक्त श्री सुनीलजी चिंचोलकर. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकणार आहोत मोग रांगणेकर यांची गीतरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

सादर करत आहोत कार्यक्रम जीवेत शरद शतम. आज 27 जुलै. आज जन्मदिवस आहे पतंगशहा नगर बारामती इथल्या सुधन्वा प्रदीप पारखे याचा. सुधन्वाला त्याच्या 16व्या जन्मदिनानिमित्त त्याच्या आप्तांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देणारे आहेत हडपसर इथून आजी श्रीमती नंदा सोमनाथ पारखे, बारामती इथून आजोबा श्री सुरेश नारायण पंडित, आजी सौ शोभा सुरेश पंडित, आई बाबा श्री व सौ स्नेहल प्रदीप पारखे. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर इथून मावशी आणि काका सौ वर्षा रमेश पाठक आणि सौ विद्या विक्रम दीक्षित. तसंच धाराशिव इथून मावशी आणि काका सौ सुप्रिया नितीन पोद्दार, बारामती इथून ताई कुमारी समृद्धी प्रदीप पारखे, हडपसर इथून आत्या आणि मामा सौ मीना हरिश्चंद्र महामुनी आणि काका आणि काकू सौ संध्या दिनेश पारखे. या समस्त पारखे परिवारांनी सुधन्वाला 16व्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सुधन्वा, तुला भक्तीसुधा परिवाराकडूनही जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. जीवेत शरद शतम. आता ऐकूया सुधन्वाच्या 16व्या जन्मदिनानिमित्त घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आशीर्वादपर मंत्रपठण आणि त्यानंतर सादर करत आहोत जन्मदिन शुभेच्छापर संस्कृत श्लोक.

श्रोते हो, आपणही आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. भक्तीसुधावरून जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं शुल्क जाणून घेण्याकरता आणि अधिक माहितीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जन्मदिनपर शुभेच्छांचा कार्यक्रम जीवेत शरद शतम. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग दरबारी कानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग दरबारी कानडा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्ती सुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा

0: प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: संगीतकार राम कदम यांचं गीत ऐकूया. गीत आहे मा उ पेटकर यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:45।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया श्री गोंदवलेकर महाराज यांची पदरचना, संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण 3:55।

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीराम श्री समर्थांच्या मनोबोधातला 14वा श्लोक पाहतो आहोत. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेशी गेले किती एक ते जन्मले आणि मेले. पूर्वजन्मींच्या कर्मानुसार जीवाला जन्म येत असतो. जन्म घ्यावा लागतो वासनेच्या संगे. अंतकाळी जशी वासना असेल तसा जन्म जीवाला येतो. कुठे जन्म घ्यायचा हे सामान्य जीवाच्या हातातली गोष्ट नसते. जर तो एखादा उत्तम साधक योगभ्रष्ट पुरुष असेल तर मात्र शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टोपी जायते असं भगवद्गीता म्हणते. अशा पुरुषाला चांगल्या पवित्र श्रीमान कुळात जन्म येतो. जोपर्यंत जीव आत्मरूप झाला नाही स्वरूपबोधावर गेला नाही तोपर्यंत त्या जीवाला पुनर्जन्म हा अपरिहार्य आहे. नरजन्माला आलेला जीव आपल्या कर्मानुसार चांगल्या योनीत नाहीतर नीच निकृष्ट योनीत जन्म घेतो. पण जन्म त्याला घ्यावाच लागतो. जन्म जीवन आणि मृत्यू एका पाठोपाठ एक येणाऱ्या ह्या सगळ्या घटना आहेत. जीवनभर जी कर्म आपण करतो जी साधना आपण करतो त्याचे सूक्ष्म संस्कार घेऊन जीव पुढे जातो आणि दुसऱ्या देहाची नवीन वस्त्रे धारण करतो. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि असं भगवद्गीता म्हणते. त्यासाठी आधी जन्म घेतलेल्याला मृत्यू स्वीकारावा लागतो. जातस्य हि ध्रुवो मृत्यु जन्ममृतस्य च तस्मात् अपरिहार्यते तत्व सोचितुम अर्हसी. जन्माला आला की मृत्यू, मृत्यूनंतर पुन्हा जन्म हे सगळं आहे तेव्हा तुला शोक करण्याचं कारण नाही असं भगवंत अर्जुनाला सांगतात. आता प्रश्न एवढाच की जेव्हापासून जीवानं नवीन देह धारण केला तेव्हापासून मृत्यूपर्यंत त्यांनी आपलं जीवन कसं घालवलं त्यावर त्याला पुनर्जन्म आहे को तो ह्याच जन्मी मुक्त होणार आहे आणि जन्ममरणाच्या फेरातून सुटणार आहे हे अवलंबून आहे. सामान्य जीव या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात निश्चित सापडतोच. पण चांगली थोर मंडळी आदर्शभूत जीवन जगणारी समाजासाठी देशासाठी बलिदान देणारी मंडळी ही देखील यातून सुटत नाहीत. त्यांनाही मृत्यू अटळ आहे. यदृष्टम तन्नष्टम जे जे आकाराला येते त्याचा नाश काळच करतो. भगवतरूप झालेले संत अवतारी पुरुष मात्र आपल्या इच्छेने आपलं नियोजित कार्य संपल्यानंतर देह त्याग करतात. ते मरून अमर होतात. कीर्ती रूपानं राहतात. काहींना जगाच्या कल्याणासाठी पुन्हा जन्म घ्यावा असा वाटला अथवा भगवंतांनीच त्यांच्यावर काही काम सोपवलं तर ते पुन्हा जन्म घेतात किंवा स्वतः भगवंतच जन्म घेऊन देह धारण करतात. गीतेने म्हटलेलं आहे परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अशी काही थोर थोर मंडळी सोडली तर किती एक ते जन्मले आणि मेले. बहुसंख्य मंडळी जन्माला येतात यथाशक्ती संसार करतात आणि एक दिवस मरून जातात. पण ज्यांना अमर व्हायचं असेल देहातीत अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल त्यांनी मात्र कट्टानं दीर्घकाल साधना करून सद्गुरु कृपा संपादन करून आपलं जीवन सार्थक करून घ्यावं. म्हणून ह्यात जे म्हटलेलं आहे जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला परी शेवटी काळमुखी निमाला. महाथोर ते मृत्युपंथेची गेले किती एक ते
जन्मले आणि मेले। जय जय रघुवीर समर्थ।

श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत ब्रह्मवैवर्त पुराण. निरूपणकार आहेत श्री अशोक शास्त्री कुलकर्णी. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

इथे ह्या पुराणांनी जे म्हटलेलं आहे की आमची भूमिका काय, तर आमची भूमिका सांख्यांची आहे. तर सांख्यांची भूमिका काय सांगते की पुरुष आणि प्रकृती या दोघांच्यापासून जग निर्माण झालं. तर हा पुरुष कोण आहे हे पुराण सांगतं. हा पुरुष म्हणजे ब्रह्मदेव आहे आणि ब्रह्मदेव आणि प्रकृती मिळून हे जग निर्माण करतं. हे कोणाच्या शक्तीनी, कोणाच्या प्रेरणेनी, कोणाच्या सत्तेनी, कोणाच्या आश्रयाने निर्माण करतं, तर त्या विष्णूच्या आश्रयाने ते निर्माण करतं. तर आता हा जो पुरुष आहे हा प्रत्येकाच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे अशी योग मार्गाची धारणा आहे. आणि त्यामुळे म्हणजे आपण क्रमांकच लावायचे तर माझा पुरुष क्रमांक एक, पुरुष क्रमांक दोन, तीन, चार असा वेगवेगळा आहे. आणि या सगळ्यांच्या वरती निर्माण करणारा किंवा त्या सगळ्यांचा जो असा ईश्वर म्हणतो तसा हा पुरुष ईश्वर हा जो आहे हा श्रेष्ठ आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांच्या वरती जो आहे तो ब्रह्मदेव आहे. पण आता आपला सीमित विषय एवढाच आहे, त्या नारायणाशी संबंधित आहे. आणि तो असा आहे की त्याची उपासना योगी कोणत्या स्वरूपात करतो, त्याची उपासना योगी चित्त रूपात करतो. भक्त कोणत्या रूपामध्ये उपासना करतो? भक्त म्हणतो तो आमच्या हृदयात राहतो, तो चित्रूपाने राहतो का सत्रूपाने राहतो याच्याशी आम्हाला काही गरज नाही. तो जो कोणी राहतो तो फक्त आनंद स्वरूप आहे. आणि त्यामुळे भक्तीचं अधिष्ठान आणि भक्ताला परमात्मा हा फक्त आनंद रूप आहे. आणि म्हणून सगळ्या पुराणांचा जो विषय आहे तो भक्ती हा पुराणांचा विषय आहे की परमात्म्याची उपासना ही आनंद रूपामध्ये भक्त आहे म्हणून केली जाते. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय नित्यानंदमयम, नित्य आनंदमयच त्याचं स्वरूप आहे. आता नित्य म्हणजे सत, म्हणजे सत आम्ही भक्त त्यालाच आनंद म्हणतो आणि तो आनंदमय आहे. म्हणून या पुराणांनी पहिल्यांदा वंदन करताना सांगितलं आमचा भाव काय आहे, आमचा भाव भक्तीचा आहे आणि त्याच रूपामध्ये आम्ही त्याला वंदन करतो. प्रसन्न ममलम, तो प्रसन्न आहे. भगवंताची भक्ती केली आणि आमची तोंड वेडीवाकडी झाली, आम्ही उपासना केली आणि आम्हाला चक्कर यायला लागली, आम्ही उपासना केली आणि आम्ही खिन्न झालो, आम्ही उपासना केली आणि आम्हाला डिप्रेशन आलं, आम्ही उपासना केली आणि आमचं डोकं दुखायला लागलं, आम्ही उपासना केली आणि आमची झोप मोडली, याचा अर्थ आमची उपासना चुकली. ईश्वराच्या उपासनेनंतर कोणताही निराश करणारा, दुःख देणारा, अप्रसन्न करणारा भाव येऊच शकत नाही. तो नित्य प्रसन्न आहे. आणि प्रसादस्तू, भगवद्गीताकारांनी म्हटलंय प्रसादस्तू प्रसन्नता, त्याचा अनुग्रह काय आहे, प्रसन्नता हाच त्याचा अनुग्रह आहे. कुणीही व्यक्ती, लहान मुलांच्या ठिकाणी देवतांचा वास असतो असं आपण का म्हणतो, ते नित्य आनंदी आहेत, त्यांच्या दुःखात सुद्धा आनंद आहे. ते रडत असतं त्याला गोळी दिली नाही म्हणून, आणि गोळी पाहिल्यावर आई देते म्हटल्यावर त्या रडण्यातच त्याला हसू येत. म्हणजे रडणं काही त्याचं रडणं आहे का, ती त्याची प्रसन्नता, हा त्याला मिळालेला प्रसादच आहे, तो मूळ प्रसन्नच आहे. त्या प्रसन्नतेवर दोन मिनटं आलेलं त्या रडण्याचं आवरण आहे ते फार तात्कालिक आहे. आणि त्यामुळे ईश्वराचा प्रसाद जर त्याची आम्ही उपासना करतो तर आम्हाला प्रसन्नता अनुभवायला आलीच पाहिजे, नित्य आनंदाची उपलब्धी असलीच पाहिजे. आणि म्हणून हे इथे पुराण सांगतं की नित्य आनंदमयम प्रसन्नम अमलम, शुद्ध आमचं अंतःकरण जर प्रामाणिकपणे ईश्वराची उपासना करत असेल तर आमच्या मनातले भाव शुद्ध झालेच पाहिजे, आमचं अंतःकरण शुद्ध राहिलंच पाहिजे. जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये विकल्पाला स्थान आहे तोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये ईश्वराने कणभर सुद्धा प्रवेश केला नाही ही आपणच आपली साक्ष घ्यावी, की आपणच ओळखावं आमच्या टेस्ट काय आहेत त्याच्या. तर आम्हीच आमच्याकडे समजून घ्यावं की अरे आमच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीविषयी विकल्प येतो. त्यांनी सांगितलं ईश्वराची उपासना केली तर त्याचा गुण अमल हा गुण आहे, शुद्धता हा त्याचा गुण आहे. सर्वेश्वरम हा सर्वांच्या ठिकाणी, ईश्वर म्हणजे शासन करणारा, ईश म्हणजे अनुशासन, ज्याच्या ठिकाणी जो शास्ता आहे
असा आमच्या सर्वांचा तो शास्त आहे. निर्गुणम, आमच्या गुणांनी कोणत्याच युक्त नाही आहे, कारण आमचे गुण हे सगळे पंचमहाभूतांपासून आलेले आहेत. आणि आमच्या गुणांचं काय सांगावं, आमचे सगळे गुण अनेक गुणांना प्रसवणारे गुण आहेत. ह्या गुणांनी तो युक्त नाही आहे, त्याचे गुण भिन्न आहेत, त्याची लक्षणं भिन्न आहेत, आणि त्यामुळे आमच्या गुणांच्या दृष्टीने तो निर्गुण आहे. आपण म्हणतो तो परमात्मा निर्गुण आहे, तर मग तो दर्शन कसं देतो? अहो, तो आमच्या गुणांनी युक्त नाही आहे. आमचा गुण म्हणजे क्रोध आहे, आमचा गुण म्हणजे लोभ आहे, आमचा गुण म्हणजे आसक्ती आहे, आमचा गुण म्हणजे नैराश्य आहे, हे त्याला काही स्पर्शत नाही, कारण हे सगळं पांचभौतिक आहे, तो त्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून ह्या सत्व रज तम या गुणांमधून निर्माण झालेले जे गुण आहेत, त्या गुणांनी तो रहित आहे, म्हणून तो निर्गुण आहे. म्हणून वर्णन केलंय त्याचंही की तो निर्गुण आहे. व्यक्ता व्यक्त परम, व्यक्त होणं आणि अव्यक्त असणं ह्याच्या तो पलीकडे आहे. उपनिषदांनी वर्णन केलंय, तदैव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. अरे म्हणाले, ब्रह्माचं स्वरूप काय आहे जाणून घे, ज्याची तू उपासना करतोस त्याच्या ते पलीकडेच राहतं. नेदम यदिदम उपास, त्याची उपासना तू करूच शकत नाहीस. त्याचं एक प्रतीक घेतोस आणि उपासना करतोस. जे दिसलं, गणपतींनी मला दर्शन दिलं, ते दर्शन म्हणजे गणपती का? गणपती आणखीन त्याच्या पलीकडेच आहे. म्हणून गोरक्षनाथांनी म्हटलेलं आहे, जो आगया सामने दे दे उसे तू छकड, असं वर्णन केलंय त्यांनी. अरे म्हणाले, ज्या ज्या रूपामध्ये तू ईश्वराचा आविष्कार अनुभवतोस, दूर सार पुढे जा, आणखीन वेगळ्या रूपात तो तुला दिसणार आहे. ते दूर जा सार पुढे जा, वेगळंच दिसणार आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ये मार्गीचा कापडी महेश वाजुनी. या परमेश्वराच्या अनुभूती घेण्याच्या मार्गावरती आमचे भगवान शंकर सुद्धा प्रवासीच आहेत, तर तुम्ही आम्ही तर प्रवासच सुरू केला नाही, अजून आम्हाला प्रस्थानच ठेवायचंय प्रवासाकरता. आणि त्यामुळे त्यांनी इथे वर्णन केलंय की तो कसा आहे, निर्गुणम, व्यक्ता व्यक्त परम, व्यक्त आणि अव्यक्ती, म्हणजे प्रकट आणि अप्रकट, सगुण आणि निर्गुण याच्या पलीकडे. प्रपंच रहितम, या सत्वरज तम गुणांच्या तो पलीकडे. ध्यानैक गम्यम विभूम, तो ध्यानानी प्राप्त आहे आणि लगेच विभूम म्हटलंय. ध्यानानी प्राप्त आहे म्हणजे तो बघायचा कुठे? उपनिषदांनी सांगितलं, खरं म्हणजे तो बघायचं स्थान हृदयच आहे. हे एवढं एकच स्थान आहे त्याला पाहण्याचं. कारण का? आमचं सूत्रच आहे. सूत्र काय आहे? म्हणाले, तो ईश्वर कुठं राहत असला वैकुंठामध्ये, तर तो आम्हाला भेटणं शक्य आहे का? तो जर या जगामध्ये चराचर विश्वात व्यापून राहिलेला असला, तर आम्हाला प्राप्त होणं शक्य आहे का? पण आम्हाला प्राप्त होणं शक्य आहे, प्रत्येकाला प्राप्त होणं शक्य आहे, सहज प्राप्त होणं शक्य आहे असं आम्ही का म्हणतो? कारण तो आमच्या सगळ्यात निकटतम हृदयात राहतो. म्हणून तो कुठेही भरून राहिलेला असू द्यावा, आम्हाला काय करायचं आहे, तो आमच्या हृदयात आहे एवढं आश्वासन आम्हाला पुरी आहे. आणि म्हणून आमच्या हृदयातला जो परमात्मा आहे, उपनिषद म्हणतात की आधी त्याला बघायचं आहे. पण आमची अडचण अशी आहे की भगवंतांनी आम्हाला बघणारे डोळे फक्त बाहेरच दिलेत, ह्या डोळ्यांना अशी दृष्टी दिलेली नाही आहे. म्हणजे जसं हाताने बाहेरची वस्तू घेऊन तोंडात घालायला ह्या दोन क्रिया दिल्या आहेत, पण डोळ्यांना दुहेरी क्रिया दिली नाही आहे की बाहेरचं जग बघायला दिलंय आणि ताबडतोब डोळ्यांना सांगितलं तर आत बघा की लगेच डोळे आत बघायला, काही बघू शकत नाही. ते आत पाहत नाहीत म्हणून आतला परमात्मा दिसत नाही. आणि म्हणून आम्हाला उपनिषद सांगतात की तो हृदयात निवास करू नये, त्या हृदयातल्या परमात्म्याला बघा. आम्हाला ते पाहता येत नाही, त्याची अडचण आहे. मग आम्ही बाहेर गणपती, मग मारुती, मग विष्णू, मग शंकर, मग नरसिंह, देवी, एक एक रूप निर्माण केलं त्याचं. आणि त्याचं जे रूप निर्माण केलं त्या रूपाला बघायला लागलो आधी, की त्या रूपातून तरी तो आम्हाला दिसेल. आत नाही कळला तर बाहेर तरी कळेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणून विभूम, फार भागवतामध्ये याची चर्चा फार सुंदर केली आहे. कपिल महामुनींनी जो सांख्य योग आपल्या मातेला सांगितलेला आहे ना, तो सांगतानाचा उपदेश फार सुंदर आहे भागवतातला. असो, तर त्यांनी इथे लगेच आपल्याला सांगितलं की ध्यानाने तो हृदयात दिसतो आणि हृदयातला पाहता ज्याला येतो त्याला तो सगळ्या जगात भरून राहिला हे पण दिसतो. म्हणून नामदेव महाराजांना हृदयात सापडलेला विठोबा त्यांना त्या कुत्र्यामध्ये पण दिसतो, की ते कुत्र शिळी भाकरी घेऊन धावताय म्हटल्यावर नामदेव तुपाची वाटी घेऊन धावतात, की बाबा रे ह्या शिळ्या भाकरीने तुझं पोट बिघडेल, तर त्याला तू तूप लाव आणि ती भाकरी खा, म्हणजे तुझं पोट बरं राहील. नामदेव काही वेडे नाहीत.
त्यांनी परमेश्वराची दोन्ही रूपं एका वेळी पाहण्याचं सामर्थ्य प्राप्त करून घेतलंय. की ध्यानैक गम्यम विभूम, ध्यानानेही प्राप्त आहे आणि बाहेरही प्रकट आहे. तम संसार विनाश हेतु मजरम वंदे हरी मुक्तिदम, म्हणाले कसा आहे तो संसाराचा विनाश करणारा, ह्या संसाराचा हेतू असलेला. संसार म्हणजे प्रपंच, हे लौकिक जगत, हे ब्रह्मांड, हे विश्व, ह्याचा जो हेतू आहे, हेतू म्हणजे कारण आहे, जो याचं कारण आहे आणि जो याचा विनाश करणारा आहे. आपलाच खेळ आपण मांडणार आहे आणि आपलाच खेळ आपण मोडणार आहे. ब्रह्मपुराण, ज्याला आदिपुराण असंही म्हटलं जातं, या पुराणामध्ये सूर्य उपासना हे एक वैशिष्ट्य आहे. अनेक उपासना, तीर्थ उपासना सांगितल्या आहेत, पण यामध्ये सविस्तर सूर्य उपासना सांगितलेली आहे. त्या सूर्य उपासनेचं स्वरूप आपण आज बघूया. या सगळ्या उपासनांचं जे सूत्र आहे की सूर्याची उपासना कशा करता, कारण आपल्याकडे आपल्याला माहीत असलेल्या सूर्य उपासनेचा भाग म्हणजे एक तर रथसप्तमी आहे, त्यानंतर दुसरा सूर्य उपासनेचा भाग महत्त्वाचा म्हणजे गायत्री मंत्राची उपासना आहे, जी सूर्य ह्या देवतेला उद्देशून आहे आणि त्याला ब्रह्म गायत्री असं म्हणतात. आणि तो गायत्री छंदच इतका महत्त्वाचा आहे की त्यामुळे प्रत्यक्ष हा ब्रह्म गायत्री जरी सगळ्यांनी उच्चारला नाही तरी प्रत्येक देवतेचा गायत्री त्यामुळे निर्माण झाला. आणि मग गणेश गायत्री आहे, रुद्र गायत्री आहे, विष्णू गायत्री आहे, लक्ष्मी गायत्री आहे, असा प्रत्येक देवतेचा गायत्री मंत्र म्हटला जातो. आणि ती ती त्या त्या देवतेची गायत्री छंदातली उपासना आहे. पण मुळामध्ये तो सूर्याला उद्देशून, सूर्य म्हणजे आता आपण ज्याचं थोडं थोडं स्पष्टीकरण बघणार आहोत की सूर्य ही त्याची प्रतिकात्मक देवता आहे, पण गायत्री मंत्र हा ब्रह्मालाच म्हणजे परब्रह्मालाच उद्देशून आहे. त्यामुळे प्रत्यक्ष परब्रह्माचा वाचक, त्याच्या उपासनेला उपयुक्त असलेला गायत्री मंत्र हा आपल्याला सूर्य उपासनेच्या दृष्टीने अधिक जवळून माहीत असलेला मंत्र आहे. परंतु इथे जी सूर्य उपासना सांगितली आहे ती आपल्याला माहिती आहे, त्याच्यापेक्षा जरा त्याचं स्वरूप थोडं वेगळं आहे आणि थोडं अधिक विस्ताराने आहे. प्रथम या सगळ्या उपासनेचा विचार करायचा तर त्याचं सूत्र आपण बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की या सगळ्या पंच उपासना आहेत पाच देवतांच्या, ज्याला आपल्याकडे पाच पंथ उपासनेचे असं म्हणतात, की त्याच्यामध्ये वैष्णव आहे, शैव आहे, शाक्त आहे, सौर आहे आणि त्याचबरोबर ही जे सौर म्हणजे सूर्य, शाक्त म्हणजे देवी आणि शंकर म्हणजे शैव आणि विष्णू म्हणजे वैष्णव आणि आता उरली ती गणपतीची उपासना, त्याला गाणपत्य असं म्हणतात. आणि त्यामुळे आता त्या उपासनांचं प्रतीक किंवा त्या कशाच्या प्रतीकभूत उपासना आहेत दोन्ही बाजूनी विचार केला तर ही पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांची उपासना जर करायची तर ती कोणत्या स्वरूपामध्ये करावी, तर ती ह्या पद्धतीने केलेली आहे. गणपती ही पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे, त्यामुळे गाणपत्य उपासना ही पृथ्वी तत्वाची प्रतीकभूत आहे. देवी म्हणजे शाक्त उपासना ही जलतत्वाची प्रतीकभूत आहे. आता अग्नी हे तिसरं तत्व आहे, ती सौर उपासना आहे म्हणजे सूर्याची उपासना आहे. वायूची उपासना जी आहे ती रुद्र म्हणजे वायू म्हणजे तो शंकर म्हणजे शैव म्हणून ती शिवाची उपासना आहे. आणि आकाश म्हणजे विष्णू तत्व आहे म्हणून आकाशाची उपासना म्हणजे विष्णूची उपासना, आणि विष्णूची उपासना म्हणजे वैष्णवांनी केलेली उपासना, वैष्णव उपासना. अशा प्रकारे हे पाच उपासना पंथ आहेत. या प्रत्येक देवतांचं महिमा गाणारं पुराण आहे. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न उपासना आहेत, प्रत्येकाची भिन्न भिन्न तिथी आहे आणि त्या तिथीप्रमाणे त्या त्या देवतेच्या उपासनेचं महत्त्व आहे. जसं आपल्याला माहिती आहे की गणपतीची चतुर्थी आहे,
विष्णूची एकादशी आहे, शंकराचा प्रदोष आहे त्रयोदशी आहे, देवीची द्वितीया किंवा तृतीया आहे. काही उपासना द्वितीयेला आहेत, काही उपासना तृतीयेला आहेत, पण देवीची ही तिथी आहे. आणि अशा प्रकारे सूर्याची तिथी सप्तमी आहे, आणि सप्तमी किंवा षष्ठी दोन्ही तिथ्या विचारात घेतलेल्या आहेत. त्यामुळे ह्या प्रत्येक देवतेची विशिष्ट तिथी आहे. तिला आवडणारा फूल आहे, त्याचा रंग आहे, तिला आवडणारी पत्री आहे, तिची विशिष्ट स्थानं आहेत, असं सगळं जे विकसित झालेलं आहे ते ह्या देवता उपासनांच्या संदर्भामध्ये जितका जितका अधिक विस्तार झाला, तो विस्तार आणखीन कशाच्या माध्यमातून झाला, तर ह्या प्रत्येक देवतेचं एक एक किमान एक एक तरी पुराण आहेच आहे. विष्णू पुराण आहे, शिवपुराण आहे, गणपतीची पुराणं आहेत, अशी निरनिराळी पुराणं आहेत. आणि ह्या प्रत्येक देवतेचा महिमा, देवीचं तर भागवतच आहे, अशा प्रत्येक देवतांच्या उपासना त्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत. आणि त्या उपासनांमध्ये आपल्याला प्रामुख्याने जे लक्षात येतं ते असं आहे की देवी पुराण वाचायला लागलो की बाकीच्या ज्या सगळ्या देवता आहेत त्या थोड्या कमी महत्त्वाच्या आहेत आणि देवी अधिक महत्त्वाची आहे. म्हणजे जसं की आपण देवी पुराणामध्ये सप्तशतीमध्ये की ती महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या प्रत्येक रूपामध्ये तिने केलेला जो पराक्रम आहे तो पराक्रम सांगायची वेळ आली की मग तिथे वर्णन असं केलं जातं की ह्या बाकीच्या देवतांनी पुष्कळ युद्ध केली, आपल्या परीने पुष्कळ लढा दिला, परंतु ते सगळे युद्धामध्ये पराजित झाले, किंवा दानवांनी त्यांना जो त्रास दिला त्या त्रासातून निष्कंटक होणं किंवा करणं त्यांना अवघड झालं, म्हणून मग ते देवीला शरण गेले. मग ते देवीला शरण गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा कोल्हासूर नावाचा मोठा राक्षस आहे, त्याचा वध आम्ही करू शकत नाही. मग देवीनी सांगितलं मी तुम्हाला आयुध देते, ती आयुध घेऊन तुम्ही तिच्या त्याच्याशी लढा, त्याही प्रकाराने आम्ही त्याला लढून पराजित करू शकत नाही. तर हे देवी तूच आता साक्षात त्याचा वध कर आणि त्याच्यापासून आम्हाला मुक्त कर. मग देवीनी आपलं रूप धारण केलं, तिने तिचं आसन किंवा वाहन, त्यानंतर तिची शस्त्र, हे सगळं तिने निवडलं आणि त्या सगळ्यासहित तिने आपल्या पराक्रमाने त्याचा वध केला, असं देवी पुराणात असेल. आता तीच कथा किंवा त्याच पद्धतीची कथा गणेश पुराणात असेल तर मग ह्या सर्व ज्या देवता आहेत या सर्व देवता शत्रूला पराजित करू शकल्या नाहीत म्हणून ते गणेशाला शरण गेले. मग गणेशांनी त्या देवतांचा, त्या दानवांचा किंवा त्या शत्रूंचा त्यांनी पराजय केला. अशा प्रकारे प्रत्येक पुराणामध्ये त्या त्या देवतेची महती सांगितली जाते. हा एक भाग जे ती देवता प्रमुख मानून बाकीच्या देवता ज्या आहेत त्या गौण धरून त्यांच्यासहित त्या देवतेचा महिमा वर्णन केला जातो. दुसरं असं आहे की त्या देवतेची उपासना कशी करावी हे जसं मांडलं जातं तसंच ती देवता म्हणजे साक्षात परमात्माच आहे. म्हणजे त्वं ब्रह्मासी, त्वं विष्णूसी, सगळं तू सगळं आहेस, तू रुद्र आहेस, तू सगळं काही आहेस, तूच आहेस, तूच ह्या जगाला निर्माण करणारा आहेस, तूच काल आहेस, तूच कालाच्या अतीत आहेस, तूच ह्या संबंध विश्वाचं अधिष्ठान आहेस, असं त्या प्रत्येक देवतेबद्दल सांगितलं जातं. म्हणजे सूर्य उपासना असेल की तिथे असंच म्हटलं जाईल, विष्णू उपासना असलं की असंच म्हटलं जाईल, शंकर उपासना असेल की असंच म्हटलं जाईल. कसं की ह्या जगाला निर्माण करणारी देवता कोण? शंकर आहे. विष्णू पुराणामध्ये या देवत जगाला निर्माण करणारी देवता विष्णू आहे. गणेश पुराणामध्ये या सगळ्या जगताला म्हणजे विश्वाला, ब्रह्मांडाला निर्माण करणारी देवता गणेश आहे. देवीच्या ठिकाणी उपासना करताना किंवा देवी भागवतामध्ये तर देवीचा पराक्रम आणि देवीचं महात्म्य अपार वर्णन केलेलं आहे, त्यामुळे देवी त्यामध्ये प्रामुख्याने किंवा तीच सगळं काही उत्पत्ती स्थिती लयाला कारक आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती लयाला कारक कोण कोण आहे? विष्णू बरोबर, गणेश बरोबर, शंकर बरोबर, देवी बरोबर, सूर्य बरोबर, उत्पत्ती स्थिती लय, म्हणजे ह्या सगळ्याच देवता एक आहेत, ह्या सगळ्याच देवता एकसारख्या आहेत. आणि ह्या सगळ्याच देवता
जे आम्ही प्रतीक रूपाने घेतलेले आहेत. माझं प्रतीक वेगळं असेल, घरात दुसऱ्याचं प्रतीक वेगळं असेल. एकाच घरामध्ये एकाला शंकर आवडतो, एकाला विष्णू आवडतो, एकाला देवी आवडते. ज्याला जे आवडतं तो त्याची उपासना करतो, पण तो त्याची उपासना करतो याचा अर्थ तो म्हणताना ही देवता अंतिम आहे असं म्हणतो. पण ह्या सगळ्या देवता त्या परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप झालेल्या आहेत. म्हणजे आपण मगाशी म्हटलं ना की उत्पत्ती स्थिती लयाला कारक बरोबर विष्णू आहे, शंकर आहे, देवी आहे, गणपती आहे, सूर्य आहे, बरोबर ब्रह्म. म्हणजे ब्रह्मच हे सगळं करणार आहे. म्हणजे हे सगळं जे आहे ते त्या परब्रह्माच्या मध्ये विलीन झालेलं आहे, किंवा हे सगळं जे आहे ते त्याच्यामध्ये जाऊन आपल्या स्वतःला स्थान ग्रहण करतं, किंवा लय पावतं, किंवा त्या ठिकाणी जाऊन एकरूप होतं. तर ही जी पद्धती आहे त्यामुळे आपल्याला पुराणं वाचताना काही एक दृष्टी निर्माण करूनच पुराणाकडे बघावं लागतं, की ते पुराण पाहताना त्या त्या देवतेचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. आणि ते वर्णन करताना इतरांना गौण म्हटलं म्हणजे त्या देवता गौण ठरत नाहीत, किंवा ह्या देवतेला श्रेष्ठत्व दिलं म्हणजे ह्या श्रेष्ठ ठरतात असं नाही. फक्त त्यात एवढंच आहे की वसुधैव कुटुंबकम ही जरी कुणाची भावना असली तरी आपलं घर आणि आपल्या दारावरची पाटी काही वसुधैव कुटुंबकम नसते. आपल्या दारावरची पाटी आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव आणि आडनावच असते, आणि त्या घरात आपण आणि आपलेच कुटुंबीय राहत असतो. आपली भावना वसुधैव कुटुंबकम असते. तसंच आहे की आपल्या घरामधलं आपलं जर कुलदैवत विष्णू आहे तर आपण ह्या पाचही देवता आपल्या देवात जेव्हा मानतो तेव्हा आपली जी प्रमुख देवता आहे किंवा आपली जी कुलदेवता आहे आणि कुलदेवी आहे ती कुलदेवता मध्यावर आहे आणि बाकीच्या देवता तिच्या भोवती मानल्या जातात. म्हणून जर विष्णू ही आपली उपास्य देवता असेल म्हणजे विष्णूचं नरसिंह रूप असेल, राम असेल, कृष्ण असेल, जे रूप असेल ते ज्या रूपात त्याला आपण भजत असू ते मध्यावर आहे आणि बाकीच्या देवता त्याच्या भोवती आहेत. ही एक साधी भूमिका आहे. त्याला श्रेष्ठत्व देणं, मान देणं हाच त्यातला भाग आहे.

श्रोते हो, आत्ता आपण ऐकत होतात ब्रह्मपुराण. ब्रह्मपुराणाच्या निरूपणकार होत्या संत साहित्य आणि उपनिषदाच्या अभ्यासक डॉक्टर कल्याणीताई नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ अक्कलकोटात असताना ज्ञानदेवांच्या आळंदीत श्री नृसिंह सरस्वती नावाचे एक योगी पुरुष राहत होते। योगबळावर त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या। हठयोगाने प्राप्त होणाऱ्या समाधीचा अनुभव त्यांनी घेतला होता। परंतु हे सार प्राप्त होऊनही त्यांची म्हणावी तेवढी आध्यात्मिक प्रगती होत नव्हती। कुणीतरी मार्गदर्शन करावं असं त्यांना वाटू लागलं। अचानक त्यांच्या कानावर स्वामी समर्थांचं नाव गेलं आणि त्यांना खूप आनंद झाला। ते अक्कलकोटला निघाले आणि स्वामींपाशी आले। स्वामींना अंतर्ज्ञानाने कळलं की आळंदीचा एक योगी पुरुष दर्शनासाठी येत आहे। त्या योगी पुरुषाने समर्थांच्या चरणांना स्पर्श करीत साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्वामींकडे पाहू लागला। स्वामींची तेजस्वी मूर्ती पाहून तो अक्षरशः हरखून गेला। हात जोडून भक्तिभावाने तो उभा होता। स्वामींनी त्या हठयोग्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिलं आणि त्याला हाताने स्पर्श केला। त्या क्षणी त्याला समाधी लागली। स्वामींनी त्या हठयोग्यावर अनुग्रह केला होता। स्वामींच्या सहवासात त्याला खूप आनंद झाला। स्वामींचे आशीर्वाद घेऊन तो पुन्हा जेव्हा आळंदीला आला तेव्हा त्याच्या साधनेत मोठा फरक पडल्याचं जाणवलं। 4 दिवस आळंदीत राहिल्यावर त्याला वाटलं की पुन्हा अक्कलकोटी स्वामींच्या दर्शनाला जावं। त्याप्रमाणे तो हठयोगी अक्कलकोटी आला। स्वामींनी सेवेकर्यांना व्याघ्राजीन घालायला जेव्हा सांगितलं तेव्हा सेवेकर्यांना खूप आश्चर्य वाटलं। स्वामींकडे कोण येणार आहे हे त्यांना कळेना। इतक्यात आळंदीचा हठयोगी स्वामींपुढे येऊन उभा राहिला। त्याला पाहताच स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिलं आणि चटकन म्हणाले,
1: अजून रांडेबरोबर राहतोस, तिला सोडली नाहीस ना?
0: सेवेकरी हसू लागले। त्यांना रांड म्हणजे वेश्या वाटली। हठयोग्याला स्वामींच्या शब्दांचा नेमका अर्थ कळला होता। रांड म्हणजे सिद्धी ह्या अर्थाने स्वामींनी कडक शब्दात विचारलं होतं। हठयोगी म्हणाला, स्वामी अजूनपर्यंत सोडली नाही, परंतु आपली कृपा झाली की ती रांड मला आपोआप सोडून जाईल। त्याचं उत्तर ऐकून स्वामी प्रसन्न हसले। हठयोग्याला व्याघ्राजिनावर बसायची खूण केली आणि स्वामींनी त्याच्यावर पूर्ण कृपा केली। त्याला कैवल्य साक्षात्काराचा अधिकारी पुरुष केलं।
2: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश।
3: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे।
0: माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक कायमसाठी लक्षात ठेवा की संत सज्जनांचा, सत्पुरुषांचा, साक्षात्कारी सिद्धांचा एकदा का अनुग्रह झाला की साधकाच्या आयुष्याला परमेश्वरी अस्तित्वाचा बहर येतो। त्याच्या आध्यात्मिक आयुष्याला परमभक्तीचा सुगंध सुटतो। त्यासाठी भगवंताचं अखंड चिंतन, मनन आणि ध्यास हवा, अखंड नामस्मरण हवं। एका परमेश्वरा वाचून मनात कुठलाही विचार तरळणार नाही एवढी तीव्र सावधानता हवी, तरच सत्पुरुषांचा सहवास घडतो आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने भगवंत दर्शन घडतं।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, प्रतिभानुजी यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन, म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना